ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. वासुदेव सर्वम ही भगवद्गीतेमध्ये भगवंतानी एक फार मोठी विलक्षण गोष्ट सांगितली आहे. बहुनाम जन्मना मन्ते ज्ञानवामनाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभाः. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मामध्ये सर्व काही वासुदेवच आहे. असा जो ज्ञानी मला शरण येतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञान कोणत्या अभ्यासाने उत्पन्न होत नाही, उलट जे वास्तविक आहे त्याला यथार्थ जाणण्याचं नाव ज्ञान आहे. वासुदेव सर्वम म्हणजे सर्व काही परमात्माच आहे हे ज्ञान वास्तविक आहेच. तसं हे काही नवीन बनवलेलं ज्ञान नाही तर स्वतः सिद्ध आहे. म्हणून भगवंताच्या वाणीतून आपल्याला ही गोष्ट कळून आली की सर्व काही परमात्माच आहे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. हे अत्यंत उच्च दर्जाचं असं ज्ञान आहे. यापैकी श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही ज्ञान नाही. कोणी एखाद्याने जरी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, वेद पठण केलं, पुराणांचा अभ्यास केला तरीही शेवटी हाच निष्कर्ष राहील की सर्व काही परमात्माच आहे, कारण वास्तविक गोष्ट आहेच अशी. संसारामध्ये प्राय कोणीही माणूस हे सांगत नाही की माझ्याजवळ एवढं धन आहे, एवढी संपत्ती आहे, एवढी विद्या आहे, एवढं कलाकौशल्य आहे. परंतु भगवंतांनी अत्यंत उच्च महात्म्याच्या हृदयामधली गुप्त गोष्ट आपल्याला सरळ शब्दात सांगितली आहे की सर्व काही परमात्माच आहे. यापेक्षा अधिक श्रेष्ठ कृपा कोणती होऊ शकते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 7 ऑक्टोबर. त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरलं की अन्नही कमी लागतं. मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचं, नीतीधर्माचं आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे. पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री मातेसमान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या 3 गोष्टींना फार सांभाळा. परमार्थाची इमारत या 3 गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही. राम करता ही भावना ठेवून नामात राहणं म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणंच होय. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा. देवाला शरण जाताना सर्व विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचं काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी जाऊन जर राजासारखं वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल. त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेलं पाहिजे. कर्माचं फळ आपल्या हातचं नाही म्हणून त्याची काळजी करू नये. हे समजलं तरी काळजी न करणं हे देखील आपल्या हातचं नाही म्हणून आपण काळजी करतोच. यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणं यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. कर्म करा असं गीतेतही सांगितलं आहेच, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतंच असं नाही. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होतं ते पहा. तेच निष्काम कर्म. भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करणे हे सर्व गीतेचं सार आहे. जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल. नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो. हे काय कामाचं? त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येतं ते टाकणं म्हणजे यज्ञ करणं होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवं अगर नको असं न वाटणं हेच वासनांची आहुती दिल्याचं लक्षण आहे. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। शिवनेरीच्या पायथ्याशी एका विरळ वस्तीत सखू नावाची एक गरीब स्त्री राहत होती। तिने दिवसभर काबाड कष्ट केल्यावर पोटापुरतं अन्न मिळायचं, तरीही ती खूप समाधानी होती। देवाची पूजा करायची आणि कोणालाही नाराज करायचं नाही, ह्या दोन गोष्टी तिने प्राणपणाने जपल्या होत्या। दिवस समाधानाने चालले होते। एक दिवस तिच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर पांढरा ठिपका उठला आहे। तिला काळजी वाटू लागली। बघता बघता तो पांढरा डाग वाढू लागला। गावात कुणीही वैद्य नव्हता। कुणी सांगायचं झाडाचा पाला लाव, ती लावायची, परंतु कोड वाढतच गेलं। हिंडण्या फिरण्याची तिला लाज वाटायला लागली। काय करावं हे तिला सुचेना। एक दिवस तिच्या दरवाजात भर माध्यांनी चरणदास या नावाचा साधू आला। त्याने सखूकडे कोरान्न मागितलं। सखू जेव्हा अन्न वाढायला आली तेव्हा त्या साधूच्या लक्षात आलं की सखूला कोड आलेला आहे। तो सखूला म्हणाला, तू अक्कलकोटला स्वामी समर्थ या नावाचे अवतारी पुरुष आहेत, त्यांच्या दर्शनाला जा, ते तुझं कोड बरं करतील। सखू अक्कलकोटला गेली। स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते। स्वामींच्या चरणांवर सखूने डोकं ठेवलं। स्वामींची साश्रू नयनांनी पूजा केली। स्वामी तिला म्हणाले,
1: सखू, तुला चरणदास साधूने माझ्याकडे पाठवलं का?
0: सखूला आश्चर्य वाटलं की स्वामींनी हे कसं काय ओळखलं। स्वामी सखूला म्हणाले,
1: हा पांढरा दगड घे, रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करताना ह्या पांढऱ्या दगडाने अंग घास, तुझे कोड 8 दिवसात बरे होतील।
0: सखूला खूप आनंद झाला। तिने अक्कलकोटातच मुक्काम केला। रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने आंघोळ केली। स्वामींच्या दर्शनाला ती नित्य येऊ लागली। 8व्या दिवशी चमत्कार घडला। सखूच्या अंगावरचं कोड पूर्णपणे गेलेलं होतं। सखूचं पुन्हा देखण्या स्त्रीत रूपांतर झालं होतं। सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली। येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या। रोज त्या पादुकांची ती पूजा करू लागली। एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा आला। तेव्हा सखूच्या लक्षात आलं की चरणदास महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच आहेत। सखूच्या आनंदाला पारावार राहिला नाही। स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती। तिने स्वामींना तिथेच दंडवत घातला। स्वामी आले तसे पुन्हा क्षणार्धात अदृश्य झाले। परंतु स्वामींनी सखूला दर्शन देऊन दिलासा दिला होता की ते तिच्या पाठीशी आहेत।
2: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश।
3: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
0: माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ संतसंगतीतच समाधान अलगदपणे उमलून येतं। माणसाला खरा खुरा आनंद केवळ संत सहवासातच मिळतो। भगवंताच्या सतत अनुसंधानात राहिलं की मनातलं भगवंत प्रेम पौर्णिमेसारखं अंतःकरणात पसरतं। त्याचा आनंद मोठा असतो। एक लक्षात घ्या, जो नामस्मरणात असतो तोच भाग्यवंत ठरतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा.

ओम श्री विष्णवे नमः। गरुड पुराणात रोगांचा नाश करणाऱ्या वैष्णव कवचाचं वर्णन आहे। मधु आणि कैटभासारख्या दैत्यांचा वध करणारे भगवान माझ्याही सर्व शत्रूंचा नाश करू देत। हंस, मत्स्य तथा कुर्मावतार धारण करणारे विष्णू माझ्या चारही दिशांना निवास करून माझं रक्षण करू देत। भगवान त्रिविक्रमदेव माझ्या सर्व पापांचा उद्धार करू देत। आपण माझ्या बुद्धीचं रक्षण करावं, म्हणजे ती सांसारिक मोहांपासून दूर ठेवावी, माझ्या अज्ञानाचा नाश व्हावा। हे भगवान दत्तात्रेय, मला पुत्र, पौत्र, मित्रगण आणि पशु पक्षी या सर्वांसह सुख प्राप्त होऊ दे। संपूर्ण राक्षसांचा संहार करणारे आणि ज्यांचे हात अत्यंत बलशाली आहेत ते भगवान श्रीराम माझी नेहमी रक्षा करू देत। प्रलंब, चाणूर, केशी, पूतना या राक्षसांचा वध करणारे भगवान श्रीकृष्ण माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू देत। घोर अंधारात अर्थात कलियुगात राकट डोळ्यांच्या पुरुषाकडे जेव्हा माझी दृष्टी जाते तेव्हा हातामध्ये पाश असणाऱ्या साक्षात यमाला पाहिल्यागत मी घाबरून जातो। तेव्हा पुंडरीकाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या भगवान अच्युतांच्या चरणी मी शरण जातो आणि मग मी निर्भय बनतो। संपूर्ण त्रास संकट नाश करणाऱ्या नारायणाचं ध्यान केल्यामुळे मी या भूतलावर अत्यंत निर्भयतेने संचार करतो। हा विष्णू नामाचाच परिणाम आहे। राक्षसमय वनामध्ये विवादाच्या वेळी, राजमार्गावर उद्वेगसमयी, रोगामध्ये प्रत्येक वेळेस या मंत्राचा नित्य जप करावा आणि ज्या वेळेस काही भय निर्माण होईल तेव्हा देखील या मंत्राचा जप करावा। हा भगवान मंत्र अत्यंत महान आहे। हे वैष्णव कवच अतिविख्यात आहे आणि गुप्त आहे। सर्व पापांचा नाश करणारं आणि अत्यंत गहन असं हे कवच आहे। तो मंत्र असा आहे, हे विष्णू, आपण आदि आणि अंतापासून रहित आहात। आपणच या जगताचे मूळ प्रेरक बीजतत्व आहात। आपण साक्षात पद्मनाभ आहात। आपणाला माझा वारंवार नमस्कार असो। यानंतर गरुड पुराणात सर्व कामद विद्येचं कथन आलं आहे। श्रीहरी म्हणतात, सर्व कामना पूर्ण करणाऱ्या विद्येचं तू सात रात्रीपर्यंत श्रवण कर। ती विद्या अशी, भगवान वासुदेव आपल्याला नमस्कार असो। आपण सर्व विज्ञानाचे दाता आहात। अशा परम आनंदमयी मूर्तीस माझा नमस्कार असो। सर्व रूपाने आपणच विद्यमान आहात। हे ऋषिकेशा, संपूर्ण जग आपलंच रूप आहे। आपणच त्याचं उत्पत्तीस्थान आहात। आपलं मन, बुद्धी, इंद्रिय यांना कोणीच जाणू शकत नाही। ते ज्ञान इंद्रियातलं आहे। आपण सर्वत्र संचार करू शकता। आपण व्योम समान आहात। अशा आपणास वारंवार नमस्कार असो। याचा मंत्र असा, हे महाभूतांचे स्वामी आपल्याला नमस्कार असो। समस्त सत्व समुदाय कमल रेणूच्या प्रमाणे धर्म नावाच्या विद्येचे स्वामी आपणास नमस्कार असो। चित्रकेतूच्या विद्येने आपण विद्येला प्राप्त केलं त्या आपणास वंदन असो। यानंतर गरुड पुराणात व्याकरणाचं कथन आलं आहे। कुमार म्हणाले, यानंतर व्याकरणाविषयी जाणून घ्या, जे बालकांना समजण्यासाठी संक्षेपात सांगितलं गेलं आहे। सुबंत आणि तिडंत अशा दोन प्रकारची पद असतात। सुप या सात प्रकारच्या विभक्त्या होत। सु औ जस नावाच्या एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशा तीन प्रथमा विभक्ती आहेत। ही प्रथमा विभक्ती बहुधा संबोधनात, लिंगात किंवा जेथे कर्माची प्रधानता असते आणि कर्त्यात असते। जो शब्द अर्थाने युक्त असून धातू आणि प्रत्यय रहित असतो त्याला प्रतिपादिक शब्द म्हणतात। अंतरा आणि अनरेण या दोघांच्या मध्ये आणि कर्मामध्ये द्वितीया विभक्ती असते। ज्याच्याकडून केलं जातं त्याला कर्ण म्हणतात
आणि जो क्रिया करतो तो करता असतो. डे, भ्याम, भ्यस या तिन्ही वचनात तीन विभक्त्यांव्यतिरिक्त चतुर्थी विभक्ती म्हणतात. संप्रदान कारकात असतं. ज्याच्यासाठी देण्याची इच्छा असते किंवा जो रुचीला पात्र असतो त्याला संप्रदान म्हणावं. डसी, भ्याम, भ्यस या तीन वचनात पंचमी विभक्ती असते. अपादान कारकामध्ये असते. जेथून अपगमन होतं ते समादान असतं आणि ज्याच्यापासून भय असतं तिथे अपादान कारक असतं. डस, ओम, आम या तीनही वचनात षष्ठी विभक्तीची रूपं असतात. ही षष्ठी विभक्ती मुख्यत्वे करून स्वामीच्या संबोधनात असते. डी, ओम, सुप या तीनही वचनात सप्तमी विभक्ती असते. घडणारी क्रिया ज्या स्थानावर आणि ज्या वेळेला होते त्या आधाराला अधिकरण असं म्हणतात. परी, अप, और, आड यांच्या संयोगाने आणि इतरद, ऋते आणि अन्य दिशांच्या मुखात पंचमी विभक्ती असते. ए, न च्या योगाने आणि कर्म प्रवचनीय नामक संज्ञेच्या योगाने द्वितीया विभक्ती होते. वीप्सा, इत्थम भाव चिन्हात, अभिभागात आणि सहार्थात अनु आणि हीनामध्ये अनुप म्हटलं जातं. यामध्ये द्वितीया विभक्ती असते. चेष्टा, गतिकर्म आणि अप्रमाणात, मन्य कर्मात, अनादरात द्वितीया आणि चतुर्थी अशा दोन्ही विभक्ती असतात. नमः, स्वस्ती, स्वधा, स्वाहा यांच्या योगात चतुर्थी विभक्ती असते आणि प्राण्यांचं रक्षण करणे चतुर्थी विभक्ती म्हटली गेली आहे. सह

एक वचन, द्विवचन आणि बहुवचनात असतात. उत्तम पुरुषात मिप, वस आणि मस हे तीन तीड प्रत्यय असतात. हे तीन पुरुष आणि तीन वचनातील तीड प्रत्यय परस्मयपद होतात. दुसऱ्यासाठी क्रियेचा जो प्रयोग केला जातो तो परस्मयपद म्हटला जातो. आता आत्मनय पदासंबंधी बघूयात. ते, आताम आणि झ हे तीन वचनातील आत्मनय पदात प्रथम पुरुषाचे तीड प्रत्यय आहेत. ए, वहे, महे हे तीन उत्तम पुरुष आहेत. नावाचा प्रयोग केला गेल्यावर प्रथम पुरुष होतो. युष्मद शब्दाच्या प्रयोगात मध्यम पुरुष असतो आणि अस्मद शब्दाच्या प्रयोगात उत्तम पुरुष असतो. भू इत्यादी धातू म्हटले जातात, त्यांच्यापासून सनादी प्रत्यय होतात. लट लकार वर्तमान काळात असतो. लट लकारात धातूच्या आधी स्म लावल्याने भूतकाळी असा अर्थ प्रकट होतो. अनद्यतन भूतकाळात लड लकार असतो. विधी आदीच्या अर्थाने अनुमतींमध्ये लिड असतो. मंत्रणात लोट लकार असतो. निमंत्रण, प्रार्थना आणि आशीर्वादात लिड लकार होतो. तीनही काळात भाव, कर्म आणि कर्ता यांच्यात कृदंत प्रत्यय असतात. केवळ धातूचा अर्थ जिथे द्योतन होतो त्याला भान म्हणतात. तृण, तव्य, अनिपर, शत्रू, शानच आदी कृत प्रत्यय धातूपासून होतात. असं हे व्याकरणाचं प्राचीन तंत्र गरुड पुराणात कथन केलं गेलेलं आहे. यानंतर गरुड पुराणात सदाचाराचं कथन आहे. श्री सूत शौनकांना म्हणाले, भगवान हरीकडून श्रवण केल्यानंतर ब्रह्मदेवाने जे व्यास महर्षींना सांगितलं ते मी तुला सांगतो. श्रुती आणि स्मृतींचा अभ्यास करून मग वैदिक कर्म करावीत. वैदिक कर्मांना प्राथमिकता द्यावी. जर स्मृती कर्म करण्यास देखील मनुष्य असमर्थ असेल तर त्याने सत्पुरुषाचा आचार करावा. श्रुती आणि स्मृती हे विद्वानांचे दोन नेत्र आहेत ज्यांच्या मार्फत कर्माचं दर्शन होतं. श्रुतीमुळे धर्म प्रतिपादन केला गेला आहे. स्मृती आणि शास्त्रांकडून जो धर्म सांगितला आहे तो दुसऱ्या श्रेणीचा अपरधर्म आहे. आणि सभ्य पुरुषांच्या सभ्यतेमार्फत ज्या धर्मांचा बोध होतो तो तिसऱ्या श्रेणीचा धर्म म्हटला गेला आहे. अशा प्रकारे हे तीन पूर्वीपासून चालत आलेले सनातन धर्म आहेत. सत्य, दान, दया, लाभ, विद्यापूजन, ध्यान आणि दम ही आठ पवित्र आणि अत्यंत शुभ धर्माची लक्षणं आहेत. धर्मामुळे सुखाची प्राप्ती आणि ज्ञानाचा लाभ होतो. यज्ञ, याग, वेदांचं पठण, दान धर्म करणं हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांचा साधारण धर्म आहे. श्रेष्ठ मुनिगणांना धर्म यजन, याजन, अध्ययन, प्रतिग्रह असा सांगितला गेला आहे. क्षत्रियाचं कर्म शस्त्रास्त्र बाळगून उदरनिर्वाह करणं आणि प्राण्यांचं रक्षण करणं हे होय. तर पशुपक्ष्यांचं पालन, शेती करणं, व्यापार चालवून उदरनिर्वाह करणं असं वैश्यांचं कर्म सांगितलं आहे. तर शूद्र लोकांनी या सर्वांची सेवा करावी असं सांगितलं आहे. अशा प्रकारे चार वर्णांची चार कर्मे सांगितली गेली आहेत. यानंतर चार आश्रमांचे धर्म सांगितले आहेत. ब्रह्मचर्य अवस्थेचं पालन करणाऱ्या ब्रह्मचार्याने गुरुच्या घरी जाऊन राहणं आणि अग्निहोत्र नित्य नियमाने करणं तसंच वेदांचा अभ्यास करणं हे होय. ब्रह्मचार्याने तिन्ही त्रिकाळ स्नानसंध्या करावी, भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा आणि जटा, दंड, मुंडन करून गुरुजवळ राहावं. अशा प्रकारे ब्रह्मचार्यांची कर्म सांगितली आहेत. गृहस्थाश्रमात आल्यानंतर त्याची कर्म काय आहेत ती जाणून घेऊयात. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने जीवन निर्वाह करावा, सुशील पत्नी करावी, देव, पितृगण आणि अतिथी यांचं पूजन आणि सत्कार करावा. गृहस्थाश्रमाचं पूर्ण पालन केल्यानंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा. त्यावेळीची त्याची कर्म त्यावेळी कोणती कर्म करायची ते जाणून घेऊयात. त्याने इंद्रियांवर संयम ठेवावा, रोज अग्निहोत्र करावं, भूमीवर झोपावं, वल्कलं धारण करावीत. अशा स्थितीत त्याने वनात निवास करावा आणि सहजतेने जी कंदमुळं फळं मिळतील त्यावरच निर्वाह करावा आणि पाणी पिऊन राहावं. यानंतर चौथा आश्रम आहे संन्यास आश्रम.

या अवस्थेत त्याने केवळ भिक्षा मागून मिळालेल्या अन्नावर जगावं. आपल्याजवळ कोणत्याही धनाचा साठा करू नये. कोणाशी द्वेष द्रोह करू नये. सर्वांनाच समानतेने वागवावं. सुख आणि दुःखात देखील अचल राहावं. पूर्ण मौन पाळावं. इंद्रिय निग्रह करावा आणि ध्यानस्थ बसावं. हाच संन्यासाचा धर्म म्हटला गेला आहे. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणं, सर्वांशी गोड बोलणं, दयाभाव ठेवणं हा सर्व वर्णांच्या लोकांचा आणि सर्व आश्रमातील लोकांचा सामान्य धर्म आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो याचं पालन करतो त्याला परमगती प्राप्त होते. गृहस्थाश्रमी व्यक्तींनी पूर्ण दिवसात काय कर्म करावीत याचंही वर्णन गरुड पुराणात आहे. गृहस्थाने प्रातःकाळी ब्राह्ममुहूर्तावर शय्येचा त्याग करावा आणि सर्वप्रथम धर्म आणि अर्थाचं चिंतन करावं. रात्रीच्या अंती म्हणजेच पहाटेच्या समयी शौचादी क्रिया आटोपून निवृत्त व्हावं आणि स्नानसंध्या करावी. शारीरिक शुद्धीबरोबरच मानसिक शुद्धी होणं हे देखील महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तीनदा आचमन करून मुखशुद्धी करावी. नंतर ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदाचं क्रमाने पठण करावं. त्यानंतर इतिहास पुराण वेदांग यांची पारायणं करावीत. मुखामध्ये आकाश, नाकामध्ये वायू, नेत्रामध्ये सूर्य, कानांमध्ये दिशा, नाभीमध्ये प्राण आणि हृदयात ब्रह्मा यांना स्पर्श करावा. ऋषी मुनींच्या पायावर डोकं ठेवून त्यांना प्रसन्न करावं. दोन बाहूंमध्ये यम आणि इंद्र तसंच वरुण यांना आणि चरणांमध्ये कुबेर वसुधा यांना तसंच दोन्ही हातात विष्णू आणि इंद्र यांना स्पर्श करावा. तळ हातावरील सर्व रेषा ह्या सर्व नद्या आहेत त्यांना स्पर्श करावा. प्रातःकाळी उठल्यावर दातांची स्वच्छता अवश्य करावी. तसं न करणारा लोकांमध्ये अप्रिय ठरतो. दातांच्या स्वच्छतेसाठी कदंब बिल्व खदीर वट अर्जुन आदी वनस्पती औषधी असतात. कडू तुरट तिखट असा स्वाद असलेली वनस्पती आरोग्य आणि सुख प्रदान करते. प्रातःकाळी स्नान करण्याने आत्मा शुद्ध होतो आणि तो संपूर्ण कार्य करण्यास योग्य ठरतो. दिवसभर शरीरातून अनेक मलयुक्त स्त्राव होत असतात. त्याकरता स्नान हे शुद्धीसाठी आवश्यक मानलं गेलं आहे. प्रातःकाळी स्नान केल्याने मन प्रसन्न होऊन त्यामध्ये सौभाग्याची उत्पत्ती होते. असं स्नान शोक आणि दुःख हरण करणारं असतं. गंगे इतकं पवित्र समजून स्नान करावं. हस्त नक्षत्र ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील दशमी तिथी दसरा अशा काही तिथींना केलेलं स्नान पाप नष्ट करणारं असतं. यतीने दिवसातून तीन वेळेला स्नान आणि संध्या तर ब्रह्मचार्याने एक वेळेला केलेलं स्नान पुरेसं असतं. जो संध्येच्या वेळी उपासना करीत नाही तो सूर्याचं हनन करण्यास कारणीभूत ठरतो. दिवस आणि रात्र यांच्यामधील जो संधिकाल असतो ती संध्या होय. संध्या झाल्यानंतर होम करण्याची पद्धत आहे. स्वतः केलेल्या होमाचं जे फळ असतं ते अन्य कोणत्याच होमाने मिळत नाही. जो मनुष्य प्रातःकाळी उठून नित्य नियमाने गायत्री मंत्राचा जप करतो कमळाच्या पानांप्रमाणे पाण्यात राहून सुद्धा त्यापासून अलिप्त राहतो. अर्थात मनुष्य देखील संसारात राहून संसारापासून अलिप्त राहतो. गायत्री देवीचं रूप असं सांगितलं आहे की गायत्रीचा वर्ण श्वेत आहे. ती रेशमी वस्त्र परिधान करते आणि कमळाच्या आसनावर विराजमान असते. ते जो सी या मंत्राने तिला प्रसन्न करतात. सर्वप्रथम डोळ्यांनी दर्शन करण्याच्या इच्छेने देवांनी हा मंत्र म्हटला. विद्वान माणूस ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना वेगळं समजत नाही. या जगात आठ वस्तू मंगलमय मानल्या जातात. त्या म्हणजे विद्वान पंडित, गाय, अग्नी, सोनं, तूप, सूर्य, पाणी आणि आठवा राजा. या सर्व शुभ वस्तूंचं दर्शन आणि आराधना करावी. वेदांचा अभ्यास पाच प्रकारचा असतो. प्रथम अध्ययन अभ्यास, नंतर वेदार्थ म्हणजे यज्ञ करणे आणि तो करवून घेण्याचा अभ्यास,
तिसऱ्या वेळेला सर्वांच्या पोषणाची जबाबदारी घेण्यास योग्य बनणं, यामध्ये माता, पिता, गुरु, भाऊ, प्रजा, दीन आणि आश्रयाला येणारे आश्रित, अतिथी आणि अग्नी या सर्वांना पोष्य म्हटलं गेलं आहे. जो मनुष्य केवळ आपलंच पोषण करण्यात काळ घालवतो तो जिवंत राहून सुद्धा त्याचा काहीही फायदा नाही, कारण क्षुद्र प्राणी देखील स्वतःचं पोषण करण्यास समर्थ असतात. संपत्तीचा विस्तार ती वाढवून पर्वता एवढी झाल्यावर पुन्हा त्यापासून नद्या निर्माण होतात. अशा प्रकारे कार्य चालू असतं आणि या संपत्तीला कार्यास लावणारे धान्य, पशु, स्त्रिया इत्यादी आहेत. संपत्ती तीन प्रकारची मानली जाते, शुक्ल, शबल आणि कृष्ण. या धनाचे सात वेगवेगळे प्रकार पडतात. असं धन एकतर पितृपरंपरांपासून क्रमाने चालत आलेलं असतं किंवा कोणाकडून प्रेमाने प्रदान केलेलं असतं. तिसऱ्या प्रकारचं धन जे भार्येकडून प्राप्त झालेलं असतं. सामान्यत या तीनच प्रकारची संपत्ती सर्वत्र आढळते. पंडिताकडे असलेलं धन विशेष प्रकारचं असतं. ते तीन प्रकारच्या लक्षणांनी युक्त असतं. पहिलं यज्ञात प्राप्त झालेलं धन, दुसरं अध्यापन केल्यामुळे मिळालेलं धन आणि तिसरं विशुद्ध प्रतिग्रहापासून मिळालेलं धन. क्षत्रियाला मिळालेलं धन देखील तीन प्रकारचं असतं, जे वैशेषिक धन म्हणून ओळखलं जातं, जे हाताने प्राप्त होतं आणि न्यायोचित असतं ते खरं शुद्ध धन होय. दुसरा प्रकार म्हणजे दंड रूपाने राजाकडे जमा झालेलं धन. आणि तिसरं शुद्ध धन जे विजय प्राप्त करून मिळालेलं असतं. अशाच प्रकारे वैश्याचं धन देखील विशेष प्रकारचं असतं. शेती करून मिळालेला पैसा, पशुपालनापासून मिळालेलं धन आणि व्यापारात मिळालेला लाभ. व्यापारातील लाभ मात्र वैश्याला इतर तीन वर्णांच्या लोकांकडून मिळतो. जर काही आपत्ती काळ निर्माण झाला तर ब्राह्मणाने धनव्यवसाय, गायीचं पालन किंवा व्यापार केला तरी ते पापकर्म मानलं जात नाही. त्यासाठी ऋषी मुनींनी देखील अनेक आय, अनेक व्यवसाय सांगितले आहेत. परंतु त्या सर्वांपेक्षा धनव्यवसाय अधिक योग्य सांगितला गेला आहे. मनुष्याला जो लाभांश मिळेल त्यातून त्याने पितृगण, देवता आणि ब्राह्मण यांचं पूजन करावं आणि शिल्लक राहिलेल्या भागाचा आपण उपभोग घ्यावा. ब्राह्मणाचं सर्वोत्तम धन म्हणजे भरपूर पाण्याने भरलेली नदी, शाकपत्र, आग्नेय, समिधा आणि ब्रह्मघोष हे आहेत. याचना न करता एखादं दान किंवा देणगी मिळाली तर वाईट नसते. देवगण तर अशा धनाला अमृत म्हणतात. तेव्हा असं धन वर्ज्य करू नये. काही लोक दानधर्म न देता उलट गुरूंचंच धन हरण करतात आणि इतर ठिकाणांहून देखील देणगी घेऊन स्वतःच त्याचा उपभोग घेतात. म्हणून दान स्वीकारण्याविषयी देखील असं सांगितलं जातं की साधू, सज्जन अशा माणसांकडूनच दान स्वीकारावं. दुर्जनांकडून दान मिळण्याची आशा देखील पंडिताने करू नये. कोणतं दान चांगलं आणि कोणतं वाईट याचा विचार विद्वानाने नेहमी करावा. यानंतर गरुड पुराणात स्नानाचे आठ प्रकार सांगितले आहेत. नित्य स्नान, निमित्ताशी संबंधित, एखाद्या आकांक्षेसाठी केलेलं, एखाद्या क्रियेचं अंगस्वरूप स्नान, मलापासून रहित होण्यासाठी केलेलं मार्जन, आचमन आणि अवगाहन असे हे स्नानाचे आठ प्रकार आहेत. ज्या मनुष्याने स्नान केलेलं नाही तो मनुष्य जप, अग्नी, हवन इत्यादी कार्य करण्यास अयोग्य ठरतो. जो नेमाने रोज प्रातःकाळी स्नान करतो त्या स्नानाला नित्य स्नान म्हणतात. तर अशुद्ध गोष्टीला स्पर्श झाल्याने शुद्ध होण्यासाठी केलेलं स्नान म्हणजे नैमित्तिक स्नान. ज्योतिषाने सांगितलेल्या विधीने प्रेरित होऊन केलेलं स्नान त्याला काम्य स्नान म्हणतात. तर जप, जाप्य, देवता आणि अतिथींचं पूजन करण्यासाठी केलेलं स्नान अंगस्नान म्हटलं जातं. मल धुवून टाकण्याच्या इच्छेने केलेलं स्नान मलापकर्षण स्नान म्हटलं जातं. तर सरोवर, तीर्थक्षेत्री आणि नदीमध्ये केलेलं स्नान क्रियास्नान म्हटलं जातं. मंजन मंत्रांच्या द्वारा मार्जन केल्याने पापांचा लवकर नाश होतो.
भूमीतून उदय झालेलं जल पुण्यकारक अथवा पवित्र असतं. सरोवराचं पाणी देखील पवित्र असतं. सरोवरापेक्षा नदीचं अधिक पवित्र असतं असं म्हटलं जातं. तीर्थक्षेत्रातील पाणी विशेष पवित्र असतं. गंगेचं जल तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारं आहे. पुत्रजन्माच्या वेळेला, विशेष योग असताना, सूर्याच्या संक्रमणाच्या वेळेला, राहू केतू ग्रहणाच्या वेळेला, रात्रीच्या वेळेस केलेलं स्नान प्रशस्त मानलं गेलेलं आहे. पहाटे सूर्याच्या उदयाच्या आधी केलेलं स्नान प्राजापत्य व्रताप्रमाणे महापातकांचा नाश करणारं आहे. जो मनुष्य चंद्र आणि सूर्याच्या इतकंच किंवा त्याहूनही अधिक भोग प्राप्त करण्याच्या इच्छा करतो त्याला माघ आणि फाल्गुन या दोनही महिन्यात नित्य प्रातःकाळी स्नान करायला पाहिजे. जो पुरुष माघ मासात प्रातःकाळी स्नान करून अग्नीला हवी देतो त्याचं महान पाप एका महिन्यातच शुद्ध होऊन जातं. भगवान विष्णूंना विशेष करून एकादशी तिथीला आवळे अर्पण केल्याने ते फार संतुष्ट होतात. जे लोक संपत्तीची इच्छा करतात त्यांनी तर नेहमी आवळ्यांनी स्नान करायला पाहिजे. भास्करादी दिवशी अभ्यंग स्नान केल्याने कीर्ती, धन, आरोग्य या सर्वांची प्राप्ती होते. अशा प्रकारे स्नान करून पितृगण आणि देवतांना तृप्त करावं. त्यावेळेस चिंतन असं करावं, माझ्या पितृगणांनो, आपण येथे येऊन मी दिलेल्या तिलांजलीचा स्वीकार करावा. निषिद्ध पदार्थ भक्षण केल्याने झालेल्या पापांचं आणि मन, वाणी तसंच शरीर यांच्याद्वारे जर वाईट कर्म झालं असेल तर इंद्र, वरुण, बृहस्पती, सविता, अन्य मुनी त्यांना पवित्र करू देत. अशा तऱ्हेने 3 वेळा तर्पण करावं. नंतर ब्रह्मादी सुरांची आराधना करावी. पुरुष सुक्त म्हणून जो मनुष्य पाणी समर्पण करतो त्याने सर्व जगताचीच अर्चना केल्यासारखं आहे. याशिवाय तांत्रिक मंत्र म्हणून जनार्दनाची पूजा करावी. सर्वप्रथम पूजेची सुरुवात करताना देवांना अर्घ्य द्यावं, त्यानंतर विलेपन करावं, पुष्पांजली समर्पण करावी आणि क्रमशः धूप, नैवेद्यार्थ, फल आदी समर्पण करावं. जल अभिमंत्रित करावं. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी मंत्रवत स्नान करावं. अध्यापन करणं म्हणजे ब्रह्मयज्ञ होय आणि तर्पण करणं हा पितृयज्ञ असतो. होम करणं देवयज्ञ असतो. अतिथींचा सत्कार करणे नृयज्ञ होय. हे सर्व गायीच्या गोठ्यात केल्याने 10 पट फल मिळतं तर अग्निगृहात केल्याने 10,000,000,000,000 इतकं फल मिळतं आणि भगवान विष्णूंच्या सान्निध्यात केल्याने तर अनंतपट फल देणारा ठरतं. अन्नाचं दान सर्वप्रथम ब्राह्मणांना अर्पण करून नंतर नातेवाईकांसह आपण त्याचं सेवन करावं. असा मनुष्य स्वर्गाची प्राप्ती करतो. भोजन करताना सर्वप्रथम गोड पदार्थाचं सेवन करावं, त्यानंतर खारट अर्थात मीठयुक्त पदार्थांचं सेवन करावं आणि जे पदार्थ कडू आणि तिखट स्वादाचे असतात त्यांचं नंतर सेवन करावं. सर्वात शेवटी पाणी प्यावं. रात्री भाजी आणि भूमिष्ठ पदार्थ वर्ज्य करावेत. जिथे अमावासी आणि अग्निवास करतो तिथे लक्ष्मीचा सुद्धा वास असतो यात शंका नाही. उदरामध्ये गार्हपत्य अग्निनिवास करतो. पृष्ठभागी दक्षिणाग्नी वास करतो. मुखात आवाहनीय अग्नी वास करतो आणि सत्य आणि मूर्धामध्ये सर्व प्रकारचा अग्निनिवास करतो. अशा प्रकारे या 5 अग्नींना जो जाणतो त्याला अहिताग्नी असं म्हणतात. दिवसातील 6वा आणि 7वा भाग इतिहास पुराण यांचं श्रवण करण्यात घालवावा. त्यानंतर पश्चिमेकडे संध्येला वंदन करावं. हे विद्वान मुने, याप्रमाणे मी संपूर्ण दिवसाचं कार्य आपल्याला सांगितलं. जो पुरुष याप्रमाणे वागतो तसंच आचारधर्म यांचं पालन करतो तो साक्षात केशवाप्रत जातो. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं। कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत। श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत। देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत। श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल। या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा। श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, ऐकूया किशोर पाठक यांची गीतरचना। संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 86वा श्लोक आपण बघतो. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवू निराहे. तया वीण तो क्षीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. इथेही पुन्हा तेच सांगितलेलं आहे. वरच्या श्लोकातला शब्द इथं आलेला आहे, विश्राम, विश्रांती. माणसाला जीवनात सारखं काम करत असताना मधून मधून विश्रांतीचे क्षण लागतात, त्याशिवाय तो काम करू शकत नाही. रात्री झोपेत आपल्याला विश्रांती मिळते, ती जर एक दिवस मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी काम होणार नाही. तरी विश्रांती देहाला मनाला मिळत असते, पण चालत बोलत असताना सुद्धा आपल्याला विश्रांतीचे क्षण मिळवता येतात. ते कसे मिळवता येतात ते आपल्याला ह्याच्यात बघूया. मुखी राम विश्राम तेथेचे आहे. काम करत असताना जर आपण मुखात राम नाम ठेवलं तर ते काम करत असतानाच आपल्याला विश्रांती मिळू शकते. कारण हाताने काम होत आहे आणि चित्तात राम बसलेला आहे. आणि हा भाव आहे की तो चित्तात हृदयस्थ हृदयनिवासी जो राम आहे तोच या देहाकडून सगळं काम करून घेतो आहे. त्यामुळे जीवाला वाटतं की मला ह्याच्यामध्ये श्रम काहीच नाही आहेत. एकीकडे देह आहे, मनबुद्धी आहे, एकीकडे राम आहे. तो राम या देहाकडून काम करून घेतो आहे, त्यामुळे मला श्रम वाटण्याचं कारणच नाही, त्याला विश्रांतीच आहे. आणि कुठली गोष्ट अशी आहे की आपल्याला मनापासून करायची असली तर त्या कामात देखील आपल्याला विश्रांती मिळते. आणि जर आपलं लक्ष नसलं, आम्हाला ती आवड नसली आपल्याला, तर बारीकसं काम देखील आपल्याला कष्ट वाटतात त्याचे. ते हे कष्ट जर वाटायला नको असले, आणि संसारातली कामं, धंदा व्यवसाय, घरातली कामं जी काय असतील ती जे आपल्याला करायची असतील चांगल्या तऱ्हेनं, तर विश्रांतीचं जे ठिकाण आहे राम नाम तेही बरोबर ठेवावं. म्हणून हाता काम आणि मुखी नाम असं म्हटलं आहे. हाती काम, हाताने काम करा, पण नाम ठेवा मनात. मनात जर नाम ठेवलं आणि हा बोध जर ठेवला असेल तर ते काम करत असताना देखील कष्ट वाटणार नाहीत. तर राम आहे आपल्या बाजूला. जनाबाई दळण दळताना मी दळण दळते असं तिला नाही वाटलं. माझा जो गोपाळ कृष्ण आहे तोच तर करतोय सगळं. धुणी धुताना, भांडी घासताना, दळण दळताना तोच सगळं करतोय, तोच माझ्या बरोबर आहे. मग मला श्रम कसले असा भाव असतो. त्यामुळे तुमचा भाव जसा असेल तसं तुम्हाला कष्ट वाटतात का वाटत नाहीत हे अवलंबून आहे. म्हणून त्यांना म्हणायचं आहे की सगळ्या गोष्टी करत असताना जर का तुम्ही राम मुखामध्ये ठेवलात तर विश्रांती तुम्हाला त्याच्या ठिकाणीच मिळेल. मुखी राम विश्राम तेथेच आहे. आणि असा विश्राम मिळता मिळता सदानंद आनंद सेवूनी राहे हे नाम आपल्याला कुठंपर्यंत नेतं असं जर बघितलं तर सगळ्या संसाराच्या उपाधी पार पाडत असताना देखील या नामाच्या द्वारे, त्याच्या साधनाने, त्या माध्यमातून अखंड आनंद, सदानंद, सदा अखंड आनंद, हा अखंड आनंद कुठं आहे? स्वरूपाच्या ठिकाणी. स्वरूपानंद, आत्मानंद हा अखंड आहे. बाकीचे जे व्यवहारातले आनंद आहेत ते खंडित आहेत, तात्पुरते आहेत, क्षणिक आहेत. आत्ता वाटला आनंद तर जरा वेळाने वाटणार नाही. ज्या गोष्टीचा आनंद आज वाटतो आहे तो उद्या वाटेलच असं नाही. त्यामुळे त्या विषयापासून होणारा आनंद, नाना व्यक्तींच्या सान्निध्यात होणारा आनंद, हा आनंद क्षणिक असतो. आणि अखंड आनंद तो तुम्हाला हवा असेल, सदा आनंद आनंद हा जर पाहिजे असेल, तो सेवून राहे केव्हा, ह्या नामाच्या ठिकाणी तुम्ही विश्राम घेत राहिलात आणि नाम करत राहिलात, घेत राहिलात, तर तुम्ही त्या सदानंद आनंदाचे धनी व्हाल. तुम्ही तो स्वरूपानंद शाश्वत आनंद भोगू शकाल. तो जर नसेल तर तयावीण नामाच्या ठिकाणी विश्राम घेतला नाही, नामच घेतलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिलं, तर तयावीण तो क्षीण, सगळं क्षीणच. सकाळी उठल्यापासून जे काय काम करत असतो त्याचा क्षीणच वाटत असतो, काय कटकट आहे असं वाटत असतं, हेच काय रोज रोज करायचं, त्याचा कंटाळा आला असं वाटत असतं. ते क्षीण येणं, कष्ट वाटणं हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. पण रामनामाने आपलं मन प्रसन्न राहिलं, प्रफुल्लित राहिलं, तर आपण जी जी काही कामं करू त्या कामामध्ये आपल्याला आनंदच राहील, समाधान राहील. ते जर नाही तर क्षीण, प्रत्येक गोष्टीचा क्षीण. जेवायला बसले तरी काय बुवा जेवण, क्षीणच वाटतं. तयावीण तो क्षीण. आणि काय आहे, संदेहकारी, संशय निर्माण करणारं आहे की खरंच या नामात काही अर्थ आहे का, याने काय मिळणार आहे का, नुसतं राम राम राम राम राम करून काय होणार आहे, आम्ही करून बघितलं काही उपयोग नाही. आमच्या ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडत नाही, मुलीचं लग्न ठरायचं होतं नाही ठरलं, आम्ही पुष्कळ रामराम केलं काय उपयोग, नोकरीमध्ये बढती मिळावी असं वाटलं होतं म्हणून रामराम केलं, तसंही काही झालेलं नाही. काय पेरलं म्हणजे काय उगवतं ते बघायला पाहिजे. रामराम तुम्ही कशासाठी करतायत, रामाप्रत जाण्यासाठी, रामरूप होण्यासाठी, का त्या रामाला आपल्या संसारासाठी झुंबताय तुम्ही, त्या रामाने आपला संसार सांभाळावा, त्या सगळ्या गोष्टी कराव्या, त्या तुम्ही करायच्या. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुम्हाला शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीबुद्धीचा वापर करून आपला संसार आपण करायचा आहे. जर काहीत पडता जड भारी, दासी आठवावा हरी. जर त्यात काही कष्ट पडले, काही अडचण आली, तर रामाचं चिंतन त्यासाठी करा, नाहीतर काहीही अपेक्षेने करू नका. अपेक्षा धरायची तर एकच की रामा मला तू पाहिजेस, मला तुझ्याकडे यायचं आहे, तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे, मला दुसरं काही नको. प्रारब्धाचे जे भोग असतील ते मी माझ्या आनंदाने भोगेन, कारण माझ्या कर्माचं ते फळ आहे, जन्मजन्माच्या कर्माचं फळ आहे, त्यामुळे ते भोगीन. तसं दुःख होईल, देहाला होईल, मनाला होईल, आर्थिक अडचणी येतील.

जीवाचं घर कोणतं? स्वरूप. सच्चिदानंद रूप आत्मा जो आहे, परमात्मा आहे, ते जीवाचं स्वरूप आहे. ते त्याला प्राप्त व्हायचं असेल तर ह्या मार्गाने गेलं पाहिजे. तर काही संशय न ठेवता तुम्ही ही साधना केलीत तर जीवाला त्याचं स्वरूप प्राप्त होईल. कारण जीवाला सुख पाहिजे आहे. सुख कसं मिळतं? किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे तव जे होय तया नाव सुख. सुखाची व्याख्याच केली आहे ज्ञानेश्वर महाराजाने. जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा तो सुखी होतो. त्याला काय दिलं, काय खायला घातलं, काय वस्तू दिल्या म्हणजे तो सुखी होतो? नाही होत. त्या कशाने तो सुखी होत नाही. लहान मुलाला जसं किती खेळणी द्या ते फेकून देतं आणि ते म्हणतं मला आई पाहिजे, ते आईसाठी टाहो फोडतो. इतर कुठली लालूच त्याला दाखवली तर ते त्याला भुरळ पडत नाही. असं जेव्हा जीवाला आकांताने वाटेल तेव्हा ते त्याला स्वरूप प्राप्त होईल. पण बहुधा ही जी आर्तता आपण म्हणतो ही सहसा कुठेही दिसत नाही. साधन आपण करत असतो, म्हणत असतो ध्यान केलं, नाम घेतलं, थोडं केलं, काहीतरी आर्तता आली का? नाही आली. त्याचं कारण आम्हाला त्याच्या वाचून अडताय असं वाटतच नाही आहे. आमचं छान चाललं आहे, जेवतो आहे, खातो आहे, आरामात राहतो आहे. कशाला पाहिजे ते मुक्ती आणि तो मोक्ष आणि काय करायचं आपल्याला? थोडं थोडं मधनं मधनं रामनाम घेतो आहे, देवाला थोडं थोडं आठवतो आहे, असं नाही आहे. जर खरोखरच तुम्हाला आठवत असेल तर संतांचं वर्णन आहे, रात्र त्यांच्या उशा भिजत असत, रडून आक्रोश करत असत, आकांत करत असत भगवत प्राप्तीसाठी. असा कधी आपल्याला झाला का? आपल्याला संसारात काही झालं तर दुःख होतो. जरा कोणी काही बोललं नुसतं तरी अपमान वाटला की त्याचं दुःख, किती दुःख होतं. आणि भगवंत भेटत नाही, तो भेटला नाही म्हणून कधी दुःख झालं का? असा क्षण झालेला नाही. मग जोपर्यंत त्या जीवाला त्याची आर्तताच नाही आहे तोपर्यंत परमेश्वर त्याच्याकडे बघायचं काही कारणच नाही. चालू दे तुझं हा जन्म, पुढचा जन्म, आणखी जन्म, 84 योनीतून फिरतो आहे हा. नरजन्म प्राप्त झालेला आहे तरी देखील अजून सावध होत नाही आहे. आणि रोज नवीन काय करायचं याच्यातच मन रमलेलं आहे. अशा स्थितीमध्ये ते प्राप्त होणार नाही. तुला जर ते प्राप्त व्हायचं असेल, निज धाम मिळायला हवं असेल, तर राम हा विश्राम आहे असं लक्षात घे आणि त्याला धर. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदा आनंद आनंद सेवूनी राहे, तयावीण तो क्षीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी. जय

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353531 30।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, संत श्री सावता महाराजांची रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोताओ, अब सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना। इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने।

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून

आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
2: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 3:00.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्ती रचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र। आज द्वादशी महालय आहे। आज मघा श्राद्धाचा दिवस आहे। आज संन्यासीनाम महालय आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. वासुदेव सर्वम ही भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी एक फार मोठी विलक्षण गोष्ट सांगितली आहे. बहुनाम जन्मना मन्ते ज्ञानवामनाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभाः. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मामध्ये सर्व काही वासुदेवच आहे असा जो ज्ञानी मला शरण येतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञान कोणत्या अभ्यासाने उत्पन्न होत नाही, उलट जे वास्तविक आहे त्याला यथार्थ जाणण्याचं नाव ज्ञान आहे. वासुदेव सर्वम म्हणजे सर्व काही परमात्माच आहे हे ज्ञान वास्तविक आहेच तसं. हे काही नवीन बनवलेलं ज्ञान नाही तर स्वतः सिद्ध आहे. म्हणून भगवंताच्या वाणीतून आपल्याला ही गोष्ट कळून आली की सर्व काही परमात्माच आहे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. हे अत्यंत उच्च दर्जाचं असं ज्ञान आहे. यापैकी श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही ज्ञान नाही. कोणी एखाद्याने जरी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, वेद पठण केलं, पुराणांचा अभ्यास केला तरीही शेवटी हाच निष्कर्ष राहील की सर्व काही परमात्माच आहे, कारण वास्तविक गोष्ट आहेच अशी. संसारामध्ये प्रायः कोणीही माणूस हे सांगत नाही की माझ्याजवळ एवढं धन आहे, एवढी संपत्ती आहे, एवढी विद्या आहे, एवढं कलाकौशल्य आहे. परंतु भगवंतांनी अत्यंत उच्च महात्म्याच्या हृदयामधली गुप्त गोष्ट आपल्याला सरळ शब्दात सांगितली आहे की सर्व काही परमात्माच आहे. यापेक्षा अधिक श्रेष्ठ कृपा कोणती होऊ शकते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता दुसरं एक वैशिष्ट्य आहे आपल्या नारद पुराणाचं, ते म्हणजे असं आहे की यामध्ये सगळ्या 18 पुराणांच्या अवतरणिका दिलेल्या आहेत, की प्रत्येक मनुष्य काही प्रत्येक पुराण वाचू शकत नाही आणि आपल्याकडे त्याच्या अवतरणिका म्हणजे सारांशामध्ये आलेला त्या पुराणाचा भाग याचं स्मरण करावं त्याचंही पुण्य भरपूर आहे आणि ती पुण्यप्रद गोष्ट आहे. या भावनेमधून या ठिकाणचा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे, हा संवाद आहे. हा संवाद नारद आणि सनातनांच्या मधला संवाद आहे. म्हणजे हे जे सनतकुमार आहेत त्यातले जे सनातन कुमार आहेत त्या सनातन कुमारांनी इथे सांगितलं आहे आणि नारदांनी त्यांना विचारलं की आपण ह्या सगळ्या पुराणांना जाणता, त्याचं आपल्याला उत्तम ज्ञान आहे आणि ज्ञान आणि विज्ञान शाब्देच्या परेच्या निष्णात हा जसं व्यवहारात म्हटलं जातं तसं लौकिक ज्ञान आणि पारलौकिक ज्ञान या दोघांनीही आपण परिपूर्ण आहात. तर सनातनजी, आपण मला पुराणांच्या सर्व विभागांचा परिचय करून द्या. ते म्हणाले ठीक आहे. म्हणाले त्यांनी सनातनांनी एक क्षणभर नारायणाचं ध्यान केलं, भगवंताचं स्मरण केलं आणि नारायणाचं ध्यान करून ते म्हणाले हे मनुश्रेष्ठा नारदा, तू मला तुझा पुन्हा पुन्हा साधुवाद, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो कारण तू मला पुराणांचं उपाख्यान विचारलंस. आपण पहिल्या दिवशी जो विषय मांडला ना, आख्यान कोण मांडतो? पुराणामध्ये ज्यांनी आख्यानं मांडली त्यांनी प्रत्यक्ष त्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता तू त्या पाहिलेल्या नाही आहेस पण तुला त्या समजून घ्यायच्या आहेत म्हणून तू मला पुराणांच्या संदर्भात सांगा असं म्हणतोयस. म्हणजे बघा कसं आहे की कोणतीही गोष्ट सिद्ध करून घेतल्याशिवाय आमच्याकडे कशालाच, ज्याला आपण शिक्कामोर्तब सँक्शन म्हणतो ना, ते नाही आहे की ते करूनच घेतलं पाहिजे. म्हणजे पुराणातली ही कथा खरी का खोटी याचा विचार करायचा आपल्याला कारण नाही. ती अनेक ठिकाणी गाळून गाळून खरी करून घेतलेली आहे. मूळचं जे आख्यान आहे ते अनेक पुराणात वेगवेगळ्या ठिकाणी येऊन त्याचा उहापोह होऊन ते आख्यानाचं उपाख्यान होऊन, कारण ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं आणि ज्यांनी त्याची सिद्धी मान्य केली त्याच्याविषयीची सत्यता पारखून घेतली त्यांनी ते पुढच्याला सांगितलं. सत्यता पारखल्याशिवाय कुणाला कुणी कुठलं आख्यान सांगितलेलं नाही आहे. म्हणून ते इथे म्हणतात की ह्या पुराणांचं उपाख्यान या 18 पुराणांच्या संदर्भामध्ये ऐकण्याची जी तुझ्या ठिकाणी निष्ठायुक्त बुद्धी निर्माण झाली आहे ना, ती सगळ्या लोकांवर उपकार करणारी आहे. कारण हे तुला ऐकण्याची गरज आहे असं नाही, पण आमच्यासारख्यांना आहे ना की आम्हाला जर काही पुराणोक्त भक्तीचा मार्ग अवलंबायचा असेल तर आम्ही तो कसा अवलंबावा. म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाचा पुत्र जो मरीची आहे त्या मरीचीने स्वाध्याय आणि शास्त्राचं अध्ययन करून संपन्न होऊन मोठा श्रेष्ठ असा ब्रह्मज्ञानी, ब्रह्मवेत्ता, वेदवेत्ता आणि वेदांगवेत्ता असा मोठा श्रेष्ठ विद्वान निर्माण केला. कारण ब्रह्मदेवानीच पहिलं पुराण लिहिलंय, ज्याला ब्रह्मपुराण म्हणतात ते पहिलं पुराण ब्रह्मदेवांचं आहे. म्हणजे आता ते सांगायला लागले की पुन्हा ते उपाख्यानच आहे, आता पुन्हा आख्यान नाही आहे. आता ते एकाच्या तोंडातून बाहेर पडलेलं तर दुसऱ्याच्या मुखाने प्रसारित होणार आहे. आणि म्हणून तेव्हा मरीचीने सांगितलं की हे भगवंता, आपण माझे पिताजी आहात, मी आपल्याला नमस्कार करतो, पण आपण मला पुराणाचं बीज, पुराणाचं लक्षण, पुराणांचं प्रमाण, त्याचा वक्ता आणि श्रोता ह्या सगळ्यांचं वर्णन करून सांगा. का सांगा? कारण जसं आपण तो श्लोक म्हणतो ना रामायणाचा, आदौ राम तपोवनाधिगमन महत्वा मृगम कांचनम वैदेही अरणम जटायुव सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. एका श्लोकात रामायण घेतलं आणि त्याला आपण काय म्हणलं, हे ताकापुरतं रामायण झालं. हे रामायण ताकापुरतं झालं की नाही माहिती नाही, पण रामायणातल्या सगळ्या घटनांचं स्मरण करायला एक श्लोक पुरला, एवढं मात्र खरं. तसंच आहे, एकेका पुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत. कुणी वाचावं, कुणाला ते कळावं आणि त्याचा लाभ कसा घ्यावा म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडक्यात पुराणांचं बीज काय, पुराणांचं लक्षण काय, पुराणांचं प्रमाण काय, वक्ता कोण आणि श्रोता म्हणजे अधिकारी श्रोता कोण ते मला सांगा, आणि हे सगळं ऐकण्याकरता मी फार उत्सुक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले आता ब्रह्मदेव म्हणतात. ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, म्हणाले बाळा ऐक, मी पुराणांचा संग्रह कसा केला ते सांगतो. ज्याच्यावरती म्हणाले मी विषय जे ठेवले म्हणजे रूपकात्मक भाषा आहे, ज्या पुराणांवरती मी हे विषय स्वार केले, कोणते चर आणि अचर ह्या दोघांचंही ज्ञान ज्याच्यामध्ये तुला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, सगळ्याचं वाङ्मयासहित म्हणजे साहित्याचं ज्ञानसुद्धा ज्याला तुला जिथे पाहायला मिळेल. तर म्हणाले तुझ्या एक लक्षात ठेव, पूर्वी हे जशी ही 18 पुराणं आता मी वेगवेगळी करून दिलेली आहेत किंवा तू आता ते पाहतो आहेस, अशी काही पूर्वी नव्हती म्हणाले. त्या पूर्वकल्पांच्या मध्ये पहिल्यांदा सुरुवात कल्पाच्या आरंभी एकच पुराण होतं आणि त्या पुराणामध्ये श्लोक किती होते, 100 कोट श्लोक होते, 100 कोटी श्लोक होते, ज्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण असं मानलं जात होतं. आता हे सगळे जे श्लोक आहेत हे कुठे आहेत, त्यांनी सांगितलं हे ब्रह्मलोकामध्ये आहेत, हे स्वर्गलोकामध्ये आहेत. स्वर्गलोकामध्ये आजही देवता हे 100 कोट श्लोकांचं पुराण ऐकतात, पण पृथ्वीतलावरती मानवाला 100 कोट श्लोक कुठं ठेवणार तो, आणि तो कुठं वाचणार, कुठं समजून घेणार, म्हणून त्याच्याकरता त्याचा संक्षेप हा 400,000 श्लोकांमध्ये केला आहे. पण परवा पहिल्या दिवशी पाहिलं ना की 400,000 श्लोक आहेत पुराणांचे आणि 100,000 महाभारताचे, असे म्हणून 500,000 श्लोक पुराणांची संख्या असे म्हणून सांगितलेलं आहे. तर म्हणाले त्याकरता सगळ्या पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण आहे. आता 400,000 श्लोक इथे ठेवले, देवलोकांच्या मध्ये त्या 100 कोट श्लोकांचं पुराण, विस्तृत पुराण तिथे विद्यमान आहे आणि हा जो सारभाग आहे तो मी तुला दिलेला आहे आणि त्याच्या अवतरणिका आता तुला सांगतो म्हणाले. असं म्हणून त्यांनी 18 पुराणांच्या स्वतंत्र स्वतंत्र अवतरणिका सांगितलेल्या आहेत. आणि त्या पुराणांच्या अवतरणिका आपल्या पुढे मांडण्याचं काही कारण आहे असं नाही आहे, पण आपल्याला सांगण्याचा विषय एवढाच आहे की ज्या प्रकारे ह्या 18 पुराणांच्या अवतरणिका लिहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की काय तो काल आणि तो मुहूर्त, प्रत्येक घडीन प्रत्येक क्षण चांगलाच आहे. नाही म्हणाले असं नाही आहे, कोणतंही काम करण्याकरता आम्ही उद्युक्त झालो तर प्रत्येक घडी प्रत्येक क्षण चांगला आहे असं नाही आहे, त्याच्यामध्ये काही दोष काही गुण आहेत. तर त्याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही जे कर्म करतो ते कर्म आम्हाला अधिक लाभदायी करून घेणं शक्य आहे. कारण माणूस युक्तिवाद काय करतो, अहो आपल्या देवावरती श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा ठेवून काम केलं की प्रत्येक क्षण चांगलाच आहे. अहो पण आमची देवावरची श्रद्धा जज कोण करणार, आमच्या देवावरच्या श्रद्धेच्या बाबतीमध्ये जो तरतम आहे त्याचा निर्वाळा कोण देणार आहे आम्हाला. बोलायला सोपं आहे आमची देवावर श्रद्धा आहे, देवावरची श्रद्धा टिकण्याचा प्रसंग येतो तेव्हा ती टिकते का. प्रतिक्षणी ईश्वराला शरण होऊन आणि ईश्वरावरती आमचं सगळं जीवन समर्पित करून ईश्वराच्या चरणावरती आम्ही भगवत कैंकर्य भावाने जीवन जगतो का. ही सगळी लुच्चेगिरी आहे, ही लबाडी आहे माणसाची. ज्याला कर्मकांडाचा आळस आहे आणि ते करण्याचा कंटाळा आहे त्याच्याकरता त्यांनी शोधलेल्या ह्या पळवाट आहे की बा अमुक एक गोष्ट अमक्या वेळी केली तर त्याचा लाभ होतो का, तो होतो. शास्त्र उगीच आहेत का, कारण असं आहे तुमचं वय वाढलं आणि तुम्हाला थकावट यायला लागली आणि काही जर रोग उत्पन्न झाले तर औषध घेतलंच पाहिजे, आणि तेव्हा जर आम्ही सांगायला लागलो तर औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी, चालेल का. मग कुठलेच ICU चालायला नको, कुठलीच हॉस्पिटल्स नकोत, कुणालाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला नको. जर सगळी दुखणी अशी बरी होतील, अशी पण दुखणी बरी होतील, पण त्याला तशीच वृत्ती पाहिजे की खऱ्या अर्थाने औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी असे, असा भाव ज्याचा आहे त्याच्या ठिकाणी होईल असा सर्वेशाम भाव कुठून आणावा, आणि त्याकरता म्हणून शास्त्रांनी आपल्याला सांगितलंय. आणि इथे नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे, नारद पुराणांनी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक तिथीचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगितलं. चैत्रातली प्रतिपदा, वैशाखातली प्रतिपदा, फाल्गुनापर्यंत असं करत द्वितीया, तृतीया, चतुर्थी या सगळ्याच्या विषयी त्यांनी नारदांनी विचारलंय की म्हणाले मी असं ऐकलं आहे की ब्रह्मदेवानी मरीचीला, म्हणजे त्यांचे मानसपुत्रच आहे, आणि म्हणाले त्यांना प्रत्येक तिथीचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक तिथीचे लाभ काय आहेत हे सगळं जर मलाही कळलं तर मलाही ते लाभप्रद होईल. आणि म्हणून म्हणाले ज्या महिन्यातली जी पुण्यतिथी आहे म्हणजे चांगली मंगलतिथी आहे त्या तिथीला कोणती, सॉरी, त्या तिथीला जी कोणती उपासना आपण करू ती उपासना फलप्रद होते ना, किंवा ती कशी फलप्रद होते किंवा होत नाही किंवा व्हावी तर काय करावं याच्याकरता त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि त्यांनी प्रत्येक तिथीच्या स्वामीचा विचार करून त्या त्या तिथीचं व्रत सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या व्रतांचा विचार करत बसण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही, आपण सामान्य विचार करून पुढे जाऊ. आपल्याला सामान्य व्रततिथ्या कोणत्या माहिती आहेत? चतुर्थी आहे. आपण सगळेजण संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याकरता आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे, देवतेच्या विषयी असलेल्या प्रेमाप्रमाणे आपण चतुर्थी करतो. एकादशी व्रत आहे. आपला जर विष्णू उपासनेवरती विश्वास असेल, श्रद्धा असेल, आपण एकादशीचं व्रत करतो. आपल्याला जर शिव उपासनेमध्ये संतोष असेल आपण प्रदोषाचं व्रत करतो. ही व्रतं का करावीत? प्रत्येक तिथी त्या देवतेचा स्वामी आहे आणि प्रत्येक तिथीला त्या त्या देवतेची उपासना फलप्रद होते. आता ही खरंच होते का? खरंच होते. असं आहे, आपण काही म्हणत नाही कारण आपल्याला आपल्या परंपरेच्या विषयी तितकं अस्थेवाईकपणाने विचार करण्याची दिशा ब्रिटिशांनी जशी आम्हाला बदलवून टाकली तशी आम्ही त्याला झापड लावली आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी एक प्रकारचं औदासीन्य आहे. पण परकीयांना मात्र त्याच्याविषयी आकर्षण आहे. त्यांनी केलेल्या कामावरून आपल्यापुढे मांडायचं

जे पेनिट्रेशन आहे ते जे या सगळ्या मंडळामधून आमच्यापर्यंत येऊन पोहोचतात, त्यांनी असं म्हटलंय चतुर्थीच्या दिवशी यांनी ज्या देवतेला गणेश म्हटलं आहे त्या देवतेच्या इथे त्या प्रवाहाला किंवा त्या ऊर्जेला आकर्षित करण्याचं अधिक सामर्थ्य आहे. म्हणजे त्या देवतेचा आकार, गणपतीला सोंड का, गणपतीचं हे ध्यान का, गणपतीची ही तिथी का, गणपतीला आवडणारा हा रंग का, या सगळ्याच्या मागे शास्त्र आहे. भावानी गणपती वेगळा पाहिला आहे, शास्त्रानी गणपती वेगळा पाहिला आहे. आम्ही फक्त भावानी पाहतो, आम्हाला काही गरज नाही, शास्त्रानी बघण्याएवढी आमची ताकदच नाही आहे. कारण त्या ऋषीमुनींनी त्याचं तंत्र बसवून ठेवलेलं आहे, त्या ऋषीमुनींनी त्याला आमच्याकरता सोपं करून आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या दिवशी जर मनुष्य त्या मंदिरामध्ये जाईल तर त्याला अनायासे ती ऊर्जा प्राप्त होईल. आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी लोक म्हणतात अहो काही नाही, आम्ही ना कधीही त्या पर्वणीन तीर्थन ते त्या तीर्थक्षेत्रावरचा तो महत्त्वाचा दिवस आणि मुहूर्त आम्ही असं जातच नाही. जेव्हा त्या देवस्थानात गर्दी नसते ना तेव्हा आम्ही त्या देवस्थानात जातो, जेव्हा गर्दी नसते तेव्हा त्या देवस्थानाची ऊर्जाही प्रभावी नसते. ती प्रभावी ऊर्जा ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्या ऊर्जेचा लाभ घेण्याकरता जर आम्ही गेलो तर अनायासे, म्हणजे आळशावर गंगा म्हणतात ना तसं आहे. मगाशी जसा दृष्टांत दिला ना की अग्नीला हात लावला की तो भाजल्याशिवाय राहत नाही, तसं गणपतीच्या देवळात गेलो आणि गणपतींनी कृपा केली नाही असं होतच नाही, तो प्राप्तच होतो. एकादशी आहे, तिचं महात्म्य आहे की त्या दिवशी विष्णूच्या मंदिरात गेलं लाभ आहे, शिवाच्या मंदिरात गेलं लाभ आहे. याच्याविषयी आणखीन एक मी अनेक ठिकाणी बोलले, अनेक वेळा बोलले, पुन्हा एकदा बोलते की अमेरिका रशिया या देशांमध्ये तर या मुहूर्तशास्त्राचा इतका बारकाव्याने अभ्यास केलेला आहे की अमेरिका आपली सगळी यानं चतुर्थीच्या दिवशी पाठवते आणि रशिया आपली सगळी यानं एकादशीच्या दिवशी पाठवते. अमेरिकेचं अपोलो 4-5 जेव्हा चतुर्थीला पाठवता आलं नाही तेव्हा ते गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकलं नाही, ते यान कोसळलं पडलं, त्याचं यशस्वी उड्डाण होऊ शकलं नाही. त्याच तिथीला, ती तिथी अमेरिकेला अनुकूल आहे. म्हणजे दुर्दैव असं आहे की ह्या भारतवर्षाला अनुकूल असलेली तिथी आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना किंवा राजकारण्यांना माहिती आहे का नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या लोकांना आमचं हे मुहूर्तशास्त्र माहीत नसताना सुद्धा आपल्याला अनुकूल तिथी कोणती आहे हे मात्र त्यांना माहिती आहे. आणि म्हणून इथे हे जे तिथींच्या विषयी लिहिलेलं आहे, आपल्याकडे कोणतीच तिथी वर्जावर्ज नाही आहे. आपल्याकडे त्यांनी म्हटलं आहे की दर 15 दिवसानंतर येणारे हे जे म्हणजे आपल्या पक्षांचे बदल आहेत, एकदा पौर्णिमेनी बदल होतो एकदा अमावस्येनी बदल होतो, त्यामुळे ह्या दोन्ही तिथ्या ज्या आहेत ह्या दोन्ही तिथ्या तितक्याच मंगल आहेत. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्याची चर्चा केली आहे की आम्ही अमावस्येला अश्विनी अमावस्या आम्ही लक्ष्मीचं पूजन करतो, अनेक अमावस्या पिठोरी अमावस्या अशा अनेक ते जे आपल्याकडे आलेली व्रतं आहेत आपल्याकडे त्याचा जो विचार केला आहे त्यामुळे त्यांनी पुराणामध्ये ती तिथी आणि तिचं महात्म्य हे यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आणि नारद पुराणांनी हा विषय फार बारकाईनी आपल्यापुढे मांडलेला आहे, तो मुळात वाचण्यासारखा आहे. आणि ज्याला मुहूर्तशास्त्र समजतं त्यांनी तर तो वाचावाच वाचावा. आता आणखीन एक नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे की ह्या नारद पुराणांनी वेदांची जी 6 अंग आहेत त्या अंगांचं इथे निरूपण केलेलं आहे. ती सगळी अंग काय आपल्याला समजतील असं नाही आहे की षडांगासहित वेद आहे, म्हणजे शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, असे जे सगळे एकानंतर एक येणारे जे विषय आहेत, ते ज्योतिष आहे आणि त्याच्यानंतर छंद आहे, असे 6 अंग आहेत त्याची. तर ह्या 6ही अंगांचा अल्प परिचय आपण आपल्याला कळेल तो परिचय तेवढा पाहून घेऊया, बाकीचा परिचय आपल्याला कळणं अवघड आहे. इथे ज्योतिषावरती मात्र फार बारकाव्याने निरूपण केलेलं आहे, त्रिखंडात्मक निरूपण केलेलं आहे. म्हणजे नारद पुराणाचा खूप मोठा भाग हा ज्योतिषशास्त्राने व्यापलेला आहे. म्हणजे ज्यांना ज्योतिषशास्त्राची उत्सुकता आहे त्यांनी नारद पुराण मुळातून वाचावं आणि त्यातला तो ज्योतिषाचा भाग जरूर वाचावा. आता इथे सूतांनी सांगितलं
की

नंदनानी अनेक विषय सांगितले आणि त्यानंतर म्हणाले, नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्यात मला, पण मी अतृप्त आहे. तुमचं सगळं ऐकलं खरं, पण माझ्या मनाचं काही अजून समाधान झालं नाही, त्यामुळे मी अजूनही ऐकण्याकरता उत्सुक आहे. ते म्हणाले, विचार, तुला काय पाहिजे? तर म्हणाले, हे परमधर्मज्ञ जे व्यासपुत्र शुकदेव आहेत, त्यांना आंतरिक आणि बाह्य सगळ्या भोगांच्या बाबतीमध्ये जी विरक्ती प्राप्त झाली, ती जी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे, ती कशामुळे प्राप्त झाली? महात्म्यांच्या सेवेच्यामुळे प्राप्त झाली का? म्हणाले, कोणतं विज्ञान किंवा तत्त्वज्ञान त्यांना प्राप्त झालं म्हणून त्यांना ते प्राप्त झालं? कारण असं म्हणायला जागा नाही. कारण आपल्याकडे काय म्हणलं, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, की जर आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे तर कुणाला तरी शरण जा म्हणजे ज्ञान मिळेल. हे कुणाला शरण गेले? म्हणाले, बरं, दुसरं म्हटलं तर म्हणाले, कुणा महात्म्यांचा सेवासंग सत्संग करून त्यांच्या सहवासात राहून, अहो बालवयातच तिथे त्यांच्या ठिकाणी परिपूर्णता आलेली आहे शुकाचार्यांच्या ठिकाणी, मग ही कशी काय आली? व्यासनंदन शुकदेवांच्या बाबतीमध्ये हे कसं घडलं? आणि त्यामुळे मला तुम्ही हे सगळे विषय समजावून द्या. त्यावेळी सनंदन म्हणाले की शुकदेवांच्या उत्पत्तीचा वृत्तांत आहे तो मी तुला सांगीन, पण म्हणाले, त्याच्या आधी मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो की मनुष्य हा शब्द जो वापरला आहे मुळामध्ये नारद पुराणात, अनुचान, अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे. शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे? तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदांनी विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले, मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले, ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्यापुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे, ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो, की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे, हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं? कुणा एकाला प्राप्त असतं का? त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलंय की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची, शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 86वा श्लोक आपण बघतो. मुखी राम विश्राम तेथेच आहे, सदानंद आनंद सेवूनी राहे. तया वीण तो क्षीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. इथेही पुन्हा तेच सांगितलेलं आहे. वरच्या श्लोकातला शब्द इथं आलेला आहे, विश्राम, विश्रांती. माणसाला जीवनात सारखं काम करत असताना मधून मधून विश्रांतीचे क्षण लागतात, त्याशिवाय तो काम करू शकत नाही. रात्री झोपेत आपल्याला विश्रांती मिळते, ती जर एक दिवस मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी काम होणार नाही. तरी विश्रांती देहाला मनाला मिळत असते, पण चालत बोलत असताना सुद्धा आपल्याला विश्रांतीचे क्षण मिळवता येतात. ते कसे मिळवता येतात ते आपल्याला ह्याच्यात बघूया. मुखी राम विश्राम तेथेची आहे. काम करत असताना जर आपण मुखात राम नाम ठेवलं तर ते काम करत असतानाच आपल्याला विश्रांती मिळू शकते. कारण हाताने काम होतं आहे आणि चित्तात राम बसलेला आहे. आणि हा भाव आहे की तो चित्तात हृदयस्थ हृदय निवासी जो राम आहे तोच या देहाकडून सगळं काम करून घेतो आहे. त्यामुळे जीवाला वाटतं की मला ह्याच्यामध्ये श्रम काहीच नाही आहेत. एकीकडे देह आहे, मनबुद्धी आहे, एकीकडे राम आहे. तो राम या देहाकडून काम करून घेतो आहे, त्यामुळे मला श्रम वाटण्याचं कारणच नाही, त्याला विश्रांतीच आहे. आणि कुठली गोष्ट अशी आहे की आपल्याला मनापासून करायची असली तर त्या कामात देखील आपल्याला विश्रांती मिळते. आणि जर आपलं लक्ष नसलं, आम्हाला ती आवड नसली आपल्याला, तर बारीकसं काम देखील आपल्याला कष्ट वाटतात त्याचे. तर हे कष्ट जर वाटायला नको असले, आणि संसारातली कामं, धंदा व्यवसाय, घरातली कामं जी काय असतील ती जे आपल्याला करायची असतील चांगल्या तऱ्हेनं, तर विश्रांतीचं जे ठिकाण आहे राम नाम तेही बरोबर ठेवावं. म्हणून हाता काम आणि मुखी नाम असं म्हटलं आहे. हाती काम, हाताने काम करा, पण नाम ठेवा मनात. मनात जर नाम ठेवलं आणि हा बोध जर ठेवला असेल तर ते काम करत असताना देखील कष्ट वाटणार नाहीत. तर राम आहे आपल्या बाजूला. जनाबाई दळण दळताना मी दळण दळते असं तिला नाही वाटलं. माझा जो गोपाळकृष्ण आहे तोच तर करतोय सगळं. धुणी धुताना, भांडी घासताना, दळण दळताना तोच सगळं करतोय, तोच माझ्या बरोबर आहे. मग मला श्रम कसले असा भाव असतो. त्यामुळे तुमचा भाव जसा असेल तसं तुम्हाला कष्ट वाटतात का वाटत नाहीत हे अवलंबून आहे. म्हणून त्यांना म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना जर का तुम्ही राम मुखामध्ये ठेवलात तर विश्रांती तुम्हाला त्याच्या ठिकाणीच मिळेल. मुखी राम विश्राम तेथेच आहे. आणि असा विश्राम मिळता मिळता सदानंद आनंद सेवूनी राहे. हे नाम आपल्याला कुठंपर्यंत नेतं असं जर बघितलं तर सगळ्या संसाराच्या उपाधी पार पाडत असताना देखील या नामाच्या द्वारे, त्याच्या साधनाने, त्या माध्यमातून अखंड आनंद, सदानंद, सदा अखंड आनंद, हा अखंड आनंद कुठं आहे? स्वरूपाच्या ठिकाणी. स्वरूपानंद, आत्मानंद हा अखंड आहे. बाकीचे जे व्यवहारातले आनंद आहेत ते खंडित आहेत, तात्पुरते आहेत, क्षणिक आहेत. आत्ता वाटला आनंद तर जरा वेळाने वाटणार नाही. ज्या गोष्टीचा आनंद आज वाटतो आहे तो उद्या वाटेलच असं नाही. त्यामुळे त्या विषयापासून होणारा आनंद, नाना व्यक्तींच्या सान्निध्यात होणारा आनंद, हा आनंद क्षणिक असतो. आणि अखंड आनंद तो तुम्हाला हवा असेल, सदा आनंद आनंद हा जर पाहिजे असेल, तो सेवूनर आहे केव्हा, या नामाच्या ठिकाणी तुम्ही विश्राम घेत राहिलात आणि नाम करत राहिलात, घेत राहिलात, तर तुम्ही त्या सदानंद आनंदाचे धनी व्हाल. तुम्ही तो स्वरूपानंद शाश्वत आनंद भोगू शकाल. तो जर नसेल तर तयावीण नामाच्या ठिकाणी विश्राम घेतला नाही, नामच घेतलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिलं, तर तयावीण तो क्षीण, सगळं क्षीणच. सकाळी उठल्यापासून जे काय काम करत असतो त्याचा क्षीणच वाटत असतो, काय कटकट आहे असं वाटत असतं, हेच काय रोज रोज करायचं, त्याचा कंटाळा आला असं वाटत असतं. ते क्षीण येणं, कष्ट वाटणं हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. पण रामनामाने आपलं मन प्रसन्न राहिलं, प्रफुल्लित राहिलं, तर आपण जी जी काही कामं करू त्या कामामध्ये आपल्याला आनंदच राहील, समाधान राहील. ते जर नाही तर क्षीण, प्रत्येक गोष्टीचा क्षीण. जेवायला बसले तरी काय बा जेवण, क्षीणच वाटतं. तयावीण तो क्षीण. आणि काय आहे, संदेहकारी, संशय निर्माण करणारं आहे की खरंच या नामात काही अर्थ आहे का, याने काय मिळणार आहे का, नुसतं राम राम राम राम राम करून काय होणार आहे, आम्ही करून बघितलं काही उपयोग नाही, आमच्या ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडत नाही, मुलीचं लग्न ठरायचं होतं नाही ठरलं, आम्ही पुष्कळ रामराम केलं काय उपयोग, नोकरीमध्ये बढती मिळावी असं वाटलं होतं म्हणून रामराम केलं, तसंही काही झालेलं नाही. काय पेरलं म्हणजे काय उगवतं ते बघायला पाहिजे. रामराम तुम्ही कशासाठी करतायत, रामाप्रत जाण्यासाठी, रामरूप होण्यासाठी, का त्या रामाला आपल्या संसारासाठी झुंबताय तुम्ही, त्या रामाने आपला संसार सांभाळावा, त्या सगळ्या गोष्टी कराव्या, त्या तुम्ही करायच्या. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुम्हाला शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीबुद्धीचा वापर करून आपला संसार आपण करायचा आहे. जर काही पडता जड भारी, दासी आठवावा हरी. जर त्यात काही कष्ट पडले, काही अडचण आली, तर रामाचं चिंतन त्यासाठी करा, नाहीतर काहीही अपेक्षेने करू नका. अपेक्षा धरायची तर एकच की रामा मला तू पाहिजेस, मला तुझ्याकडे यायचं आहे, तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे, मला दुसरं काही नको. प्रारब्धाचे जे भोग असतील ते मी माझ्या आनंदाने भोगेन, कारण माझ्या कर्माचं ते फळ आहे, जन्मजन्माच्या कर्माचं फळ आहे, त्यामुळे ते भोगीन. तसं दुःख होईल, देहाला होईल, मनाला होईल, आर्थिक अडचणी येतील, काही काही गोष्टी होतील, त्याला मी माझ्या प्रयत्नाने तोंड देईन, पण मला तुझं जे स्मरण आहे ते ह्या गोष्टीसाठी नाही, मला तूच हवास म्हणून आहे. म्हणून ते म्हणतात तयावीण, तो जर नसेल तर क्षीण आहे आणि संदेहकारी आहे, संशय निर्माण करणार आहे. पण नाम जर नीट धरलं तर निज धाम हे नाम शोकापहारी, नाम सर्व शोक हरण करणार आहे, निवारण करणार आहे. आणि मुख्य म्हणजे निज धाम, जीवाचं निज धाम कोणतं, स्वरूप. जीवाचं घर कोणतं, स्वरूप. सच्चिदानंद रूप आत्मा जो आहे, परमात्मा आहे, ते जीवाचं स्वरूप आहे. ते त्याला प्राप्त व्हायचं असेल तर ह्या मार्गाने गेलं पाहिजे. तर काही संशय न ठेवता तुम्ही ही साधना केलीत तर जीवाला त्याचं स्वरूप प्राप्त होईल. कारण जीवाला सुख पाहिजे आहे. सुख कसं मिळतं, किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे, तव जे होय तया नाव सुख. सुखाची व्याख्याच केली आहे ज्ञानेश्वर महाराजाने. जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा तो सुखी होतो. त्याला काय दिलं, काय खायला घातलं, काय वस्तू दिल्या म्हणजे तो सुखी होतो, नाही होत, त्या कशाने तो सुखी होत नाही. लहान मुलाला जसं किती खेळणी द्या ते फेकून देतं आणि ते म्हणतं मला आई पाहिजे, त्या आईसाठी टाहो फोडतो. इतर कुठली लालूच त्याला दाखवली तर ते त्याला भुरळ पडत नाही. असं जेव्हा जीवाला आकांताने वाटेल तेव्हा ते त्याला स्वरूप प्राप्त होईल. पण बहुधा ही जी आर्तता आपण म्हणतो ही सहसा कुठेही दिसत नाही. साधन आपण करत असतो, म्हणत असतो ध्यान केलं, नाम घेतलं, थोडं केलं, काहीतरी आर्तता आली का? नाही आली. त्याचं कारण आम्हाला त्याच्या वाचून अडतंय असं वाटतच नाही आहे. आमचं छान चाललं आहे, जेवतोय, खातोय, आरामात राहतो आहे. कशाला पाहिजे ते मुक्ती आणि तो मोक्ष? काय करायचं आपल्याला? थोडं थोडं मधनं मधनं रामनाम घेतोय, देवाला थोडं थोडं आठवतोय, असं नाही आहे. जर खरोखरच तुम्हाला आठवत असेल तर संतांचं वर्णन आहे, रात्र त्यांच्या उशा भिजत असत, रडून आक्रोश करत असत, आकांत करत असत भगवत प्राप्तीसाठी. असा कधी आपल्याला झाला का? आपल्याला संसारात काही झालं तर दुःख होतो. जरा कोणी काही बोललं नुसतं तरी अपमान वाटला की त्याचं दुःख, किती दुःख होतं. आणि भगवंत भेटत नाही, तो भेटला नाही म्हणून कधी दुःख झालं का? असा क्षण झालेला नाही. मग जोपर्यंत त्या जीवाला त्याची आर्तताच नाही आहे तोपर्यंत परमेश्वर त्याच्याकडे बघायचं काही कारणच नाही. चालू दे तुझं, हा जन्म, पुढचा जन्म, आणखी जन्म, 84 योनीतून फिरतो आहे हा. नरजन्म प्राप्त झालेला आहे तरी देखील अजून सावध होत नाही आहे. आणि रोज नवीन काय करायचं याच्यातच मन रमलेलं आहे. अशा स्थितीमध्ये ते प्राप्त होणार नाही. तुला जर ते प्राप्त व्हायचं असेल, निज धाम मिळायला हवं असेल, तर राम हा विश्राम आहे असं लक्षात ये आणि त्याला धर. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदा आनंद आनंद सेवूनी राहे, तयावीण तो क्षीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी. जय जय.

करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, संत श्री सावता महाराजांची रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोताओं, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना। इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने।

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। शिवनेरीच्या पायथ्याशी एका विरळ वस्तीत सखू नावाची एक गरीब स्त्री राहत होती। तिने दिवसभर काबाड कष्ट केल्यावर पोटापुरतं अन्न मिळायचं, तरीही ती खूप समाधानी होती। देवाची पूजा करायची आणि कोणालाही नाराज करायचं नाही, ह्या दोन गोष्टी तिने प्राणपणाने जपल्या होत्या। दिवस समाधानाने चालले होते। एक दिवस तिच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर पांढरा ठिपका उठला आहे। तिला काळजी वाटू लागली। बघता बघता तो पांढरा डाग वाढू लागला। गावात कुणीही वैद्य नव्हता। कुणी सांगायचं झाडाचा पाला लाव, ती लावायची, परंतु कोड वाढतच गेलं। हिंडण्या फिरण्याची तिला लाज वाटायला लागली। काय करावं हे तिला सुचेना। एक दिवस तिच्या दरवाजात भर माध्यांनी चरणदास या नावाचा साधू आला। त्याने सखूकडे कोरान्न मागितलं। सखू जेव्हा अन्न वाढायला आली तेव्हा त्या साधूच्या लक्षात आलं की सखूला कोड आलेला आहे। तो सखूला म्हणाला, तू अक्कलकोटला स्वामी समर्थ या नावाचे अवतारी पुरुष आहेत, त्यांच्या दर्शनाला जा, ते तुझं कोड बरं करतील। सखू अक्कलकोटला गेली। स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते। स्वामींच्या चरणांवर सखूने डोकं ठेवलं। स्वामींची साश्रू नयनांनी पूजा केली। स्वामी तिला म्हणाले,
1: सखू, तुला चरणदास साधूने माझ्याकडे पाठवलं का?
0: सखूला आश्चर्य वाटलं की स्वामींनी हे कसं काय ओळखलं। स्वामी सखूला म्हणाले,
1: हा पांढरा दगड घे, रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करताना ह्या पांढऱ्या दगडाने अंग घास, तुझे कोड 8 दिवसात बरे होतील।
0: सखूला खूप आनंद झाला। तिने अक्कलकोटातच मुक्काम केला। रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने आंघोळ केली। स्वामींच्या दर्शनाला ती नित्य येऊ लागली। 8व्या दिवशी चमत्कार घडला। सखूच्या अंगावरचं कोड पूर्णपणे गेलेलं होतं। सखूचं पुन्हा देखण्या स्त्रीत रूपांतर झालं होतं। सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली। येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या। रोज त्या पादुकांची ती पूजा करू लागली। एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा आला। तेव्हा सखूच्या लक्षात आलं की चरणदास महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच आहेत। सखूच्या आनंदाला पारावार राहिला नाही। स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती। तिने स्वामींना तिथेच दंडवत घातला। स्वामी आले तसे पुन्हा क्षणार्धात अदृश्य झाले। परंतु स्वामींनी सखूला दर्शन देऊन दिलासा दिला होता की ते तिच्या पाठीशी आहेत।
2: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश।
3: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
0: माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ संतसंगतीतच समाधान अलगदपणे उमलून येतं। माणसाला खरा खुरा आनंद केवळ संतसहवासातच मिळतो। भगवंताच्या सतत अनुसंधानात राहिलं की मनातलं भगवंत प्रेम पौर्णिमेसारखं अंतःकरणात पसरतं। त्याचा आनंद मोठा असतो। एक लक्षात घ्या, जो नामस्मरणात असतो तोच भाग्यवंत ठरतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 7 ऑक्टोबर. त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरलं की अन्नही कमी लागतं. मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचं, नीतीधर्माचं आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे. पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री मातेसमान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या 3 गोष्टींना फार सांभाळा. परमार्थाची इमारत या 3 गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही. राम करता ही भावना ठेवून नामात राहणं म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणंच होय. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा. देवाला शरण जाताना सर्व विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचं काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी जाऊन जर राजासारखं वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल. त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेलं पाहिजे. कर्माचं फळ आपल्या हातचं नाही म्हणून त्याची काळजी करू नये. हे समजलं तरी काळजी न करणं हे देखील आपल्या हातचं नाही म्हणून आपण काळजी करतोच. यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणं यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. कर्म करा असं गीतेतही सांगितलं आहेच, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतंच असं नाही. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होतं ते पहा. तेच निष्काम कर्म. भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करणे हे सर्व गीतेचं सार आहे. जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल. नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो. हे काय कामाचं? त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येतं ते टाकणं म्हणजे यज्ञ करणं होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवं अगर नको असं न वाटणं हेच वासनांची आहुती दिल्याचं लक्षण आहे. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। गरुड पुराणात रोगांचा नाश करणाऱ्या वैष्णव कवचाचं वर्णन आहे। मधु आणि कैटभासारख्या दैत्यांचा वध करणारे भगवान माझ्याही सर्व शत्रूंचा नाश करू देत। हंस, मत्स्य तथा कुर्मावतार धारण करणारे विष्णू माझ्या चारही दिशांना निवास करून माझं रक्षण करू देत। भगवान त्रिविक्रम देव माझ्या सर्व पापांचा उद्धार करू देत। आपण माझ्या बुद्धीचं रक्षण करावं, म्हणजे ती सांसारिक मोहांपासून दूर ठेवावी, माझ्या अज्ञानाचा नाश व्हावा। हे भगवान दत्तात्रेय, मला पुत्र, पौत्र, मित्रगण आणि पशु पक्षी या सर्वांसह सुख प्राप्त होऊ दे। संपूर्ण राक्षसांचा संहार करणारे आणि ज्यांचे हात अत्यंत बलशाली आहेत ते भगवान श्रीराम माझी नेहमी रक्षा करू देत। प्रलंब, चाणूर, केशी, पूतना या राक्षसांचा वध करणारे भगवान श्रीकृष्ण माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू देत। घोर अंधारात अर्थात कलियुगात राकट डोळ्यांच्या पुरुषाकडे जेव्हा माझी दृष्टी जाते तेव्हा हातामध्ये पाश असणाऱ्या साक्षात यमाला पाहिल्यागत मी घाबरून जातो। तेव्हा पुंडरीकाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या भगवान अच्युतांच्या चरणी मी शरण जातो आणि मग मी निर्भय बनतो। संपूर्ण त्रास संकट नाश करणाऱ्या नारायणाचं ध्यान केल्यामुळे मी या भूतलावर अत्यंत निर्भयतेने संचार करतो। हा विष्णू नामाचाच परिणाम आहे। राक्षसमय वनामध्ये विवादाच्या वेळी, राजमार्गावर उद्वेगसमयी, रोगामध्ये प्रत्येक वेळेस या मंत्राचा नित्य जप करावा आणि ज्या वेळेस काही भय निर्माण होईल तेव्हा देखील या मंत्राचा जप करावा। हा भगवान मंत्र अत्यंत महान आहे। हे वैष्णव कवच अतिविख्यात आहे आणि गुप्त आहे। सर्व पापांचा नाश करणारं आणि अत्यंत गहन असं हे कवच आहे। तो मंत्र असा आहे, हे विष्णू, आपण आदि आणि अंतापासून रहित आहात। आपणच या जगताचे मूळ प्रेरक बीजतत्व आहात। आपण साक्षात पद्मनाभ आहात। आपणाला माझा वारंवार नमस्कार असो। यानंतर गरुड पुराणात सर्व कामद विद्येचं कथन आलं आहे। श्री हरी म्हणतात, सर्व कामना पूर्ण करणाऱ्या विद्येचं तू सात रात्रीपर्यंत श्रवण कर। ती विद्या अशी, भगवान वासुदेव आपल्याला नमस्कार असो। आपण सर्व विज्ञानाचे दाता आहात। अशा परम आनंदमयी मूर्तीस माझा नमस्कार असो। सर्व रूपाने आपणच विद्यमान आहात। हे ऋषिकेशा, संपूर्ण जग आपलंच रूप आहे। आपणच त्याचं उत्पत्तीस्थान आहात। आपलं मन, बुद्धी, इंद्रिय यांना कोणीच जाणू शकत नाही। ते ज्ञान इंद्रियातलं आहे। आपण सर्वत्र संचार करू शकता। आपण व्योम समान आहात। अशा आपणास वारंवार नमस्कार असो। याचा मंत्र असा, हे महाभूतांचे स्वामी आपल्याला नमस्कार असो। समस्त सत्व समुदाय कमल रेणूच्या प्रमाणे धर्म नावाच्या विद्येचे स्वामी आपणास नमस्कार असो। चित्रकेतूच्या विद्येने आपण विद्येला प्राप्त केलं, त्या आपणास वंदन असो। यानंतर गरुड पुराणात व्याकरणाचं कथन आलं आहे। कुमार म्हणाले, यानंतर व्याकरणाविषयी जाणून घ्या, जे बालकांना समजण्यासाठी संक्षेपात सांगितलं गेलं आहे। सुबंत आणि तिडंत अशा दोन प्रकारची पदं असतात। सुप या सात प्रकारच्या विभक्त्या होत। सु औ जस नावाच्या एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशा तीन प्रथमा विभक्ती आहेत। ही प्रथमा विभक्ती बहुधा संबोधनात, लिंगात किंवा जेथे कर्माची प्रधानता असते आणि कर्त्यात असते। जो शब्द अर्थाने युक्त असून धातू आणि प्रत्यय रहित असतो त्याला प्रतिपादिक शब्द म्हणतात। अंतरा आणि अनरेण या दोघांच्या मध्ये आणि कर्मामध्ये द्वितीया विभक्ती असते। ज्याच्याकडून केलं जातं त्याला कर्ण म्हणतात।
आणि जो क्रिया करतो तो करता असतो. डे, भ्याम, भ्यस या तीनही वचनात तीन विभक्त्यांव्यतिरिक्त चतुर्थी विभक्ती म्हणतात. संप्रदान कारकात असतं. ज्याच्यासाठी देण्याची इच्छा असते किंवा जो रुचीला पात्र असतो त्याला संप्रदान म्हणावं. डसी, भ्याम, भ्यस या तीन वचनात पंचमी विभक्ती असते, अपादान कारकामध्ये असते. जेथून अपगमन होतं ते समादान असतं आणि ज्याच्यापासून भय असतं तिथे अपादान कारक असतं. डस, ओम, आम या तीनही वचनात षष्ठी विभक्तीची रूपं असतात. ही षष्ठी विभक्ती मुख्यत्वे करून स्वामीच्या संबोधनात असते. डी, ओम, सुप या तीनही वचनात सप्तमी विभक्ती असते. घडणारी क्रिया ज्या स्थानावर आणि ज्या वेळेला होते त्या आधाराला अधिकरण असं म्हणतात. परी, अप, और, आड यांच्या संयोगाने आणि इतरद, ऋते आणि अन्य दिशांच्या मुखात पंचमी विभक्ती असते. ए, न च्या योगाने आणि कर्म प्रवचनीय नामक संज्ञेच्या योगाने द्वितीया विभक्ती होते. विप्सा, इत्थम भाव चिन्हात, अभिभागात आणि सहार्थात अनु आणि हीनामध्ये अनुप म्हटलं जातं. यामध्ये द्वितीया विभक्ती असते. चेष्टा, गतिकर्म आणि अप्रमाणात, मन्य कर्मात, अनादरात द्वितीया आणि चतुर्थी अशा दोन्ही विभक्ती असतात. नमः, स्वस्ती, स्वधा, स्वाहा यांच्या योगात चतुर्थी विभक्ती असते आणि प्राण्यांचं रक्षण करणे चतुर्थी विभक्ती म्हटली गेली आहे. सह आणि सहार्थक शब्दांच्या योगात आणि कुत्सित विशेषण असल्यावर तृतीया विभक्ती होते. काळ आणि भाव यांच्यामध्ये सप्तमी असते. स्वामी, ईश्वर, अधिपती आणि सूतक यांना निर्धारण करण्यासाठी दोन प्रकारच्या विभक्त्या असतात. प्रतिपादक दोन प्रकारचे असतात, एक नाम आणि दुसरा धातू. भू इत्यादींपासून तीड होतात, तीडपासून लकार होतात, ते लकार वश म्हटले जातात. तीप्र, तस, झी हे तीन तीड प्रत्यय प्रथम पुरुषी असतात. मध्यम पुरुषाला सिप, थस आणि थ हे तीन प्रत्यय एक वचन, द्विवचन आणि बहुवचनात असतात. उत्तम पुरुषात मिप, वस आणि मस हे तीन तीड प्रत्यय असतात. हे तीन पुरुष आणि तीन वचनातील तीड प्रत्यय परस्मैपद होतात. दुसऱ्यासाठी क्रियेचा जो प्रयोग केला जातो तो परस्मैपद म्हटला जातो. आता आत्मने पदासंबंधी बघूयात. ते, आताम आणि झ हे तीन वचनातील आत्मने पदात प्रथम पुरुषाचे तीड प्रत्यय आहेत. ए, वहे, महे हे तीन उत्तम पुरुष आहेत. नावाचा प्रयोग केला गेल्यावर प्रथम पुरुष होतो. युष्मद शब्दाच्या प्रयोगात मध्यम पुरुष असतो आणि अस्मद शब्दाच्या प्रयोगात उत्तम पुरुष असतो. भू इत्यादी धातू म्हटले जातात, त्यांच्यापासून सनादी प्रत्यय होतात. लट लकार वर्तमान काळात असतो. लट लकारात धातूच्या आधी स्म लावल्याने भूतकाळी असा अर्थ प्रकट होतो. अनद्यतन भूतकाळात लड लकार असतो. विधी आदीच्या अर्थाने अनुमतींमध्ये लीड असतो. मंत्रणात लोट लकार असतो. निमंत्रण, प्रार्थना आणि आशीर्वादात लीड लकार होतो. तीनही काळात भाव, कर्म आणि कर्ता यांच्यात कृदंत प्रत्यय असतात. केवळ धातूचा अर्थ जिथे द्योतन होतो त्याला भान म्हणतात. तृण, तव्य, अनिपर, शत्रू, शानच आदी कृत प्रत्यय धातूपासून होतात. असं हे व्याकरणाचं प्राचीन तंत्र गरुड पुराणात कथन केलं गेलेलं आहे. यानंतर गरुड पुराणात सदाचाराचं कथन आहे. श्री सूत शौनकांना म्हणाले, भगवान हरीकडून श्रवण केल्यानंतर ब्रह्मदेवाने जे व्यास महर्षींना सांगितलं ते मी तुला सांगतो. श्रुती आणि स्मृतींचा अभ्यास करून मग वैदिक कर्म करावीत. वैदिक कर्मांना प्राथमिकता द्यावी. जर स्मृती कर्म करण्यास देखील मनुष्य असमर्थ असेल तर त्याने सत्पुरुषाचा आचार करावा. श्रुती आणि स्मृती हे विद्वानांचे दोन नेत्र आहेत ज्यांच्या मार्फत कर्माचं दर्शन होतं. श्रुतीमुळे धर्म प्रतिपादन केला गेला आहे.
स्मृती आणि शास्त्रांकडून जो धर्म सांगितला आहे तो दुसऱ्या श्रेणीचा अपरधर्म आहे, आणि सभ्य पुरुषांच्या सभ्यतेमार्फत ज्या धर्मांचा बोध होतो तो तिसऱ्या श्रेणीचा धर्म म्हटला गेला आहे। अशा प्रकारे हे तीन पूर्वीपासून चालत आलेले सनातन धर्म आहेत। सत्य, दान, दया, लाभ, विद्यापूजन, ध्यान आणि दम ही आठ पवित्र आणि अत्यंत शुभ धर्माची लक्षणं आहेत। धर्मामुळे सुखाची प्राप्ती आणि ज्ञानाचा लाभ होतो। यज्ञ, याग, वेदांचं पठण, दान धर्म करणं हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांचा साधारण धर्म आहे। श्रेष्ठ मुनिगणांना धर्म यजन, याजन, अध्ययन, प्रतिग्रह असा सांगितला गेला आहे। क्षत्रियाचं कर्म शस्त्रास्त्र बाळगून उदरनिर्वाह करणं आणि प्राण्यांचं रक्षण करणं हे होय, तर पशुपक्ष्यांचं पालन, शेती करणं, व्यापार चालवून उदरनिर्वाह करणं असं वैश्यांचं कर्म सांगितलं आहे। तर शूद्र लोकांनी या सर्वांची सेवा करावी असं सांगितलं आहे। अशा प्रकारे चार वर्णांची चार कर्मे सांगितली गेली आहेत। यानंतर चार आश्रमांचे धर्म सांगितले आहेत। ब्रह्मचर्य अवस्थेचं पालन करणाऱ्या ब्रह्मचार्याने गुरुच्या घरी जाऊन राहणं आणि अग्निहोत्र नित्य नियमाने करणं तसंच वेदांचा अभ्यास करणं हे होय। ब्रह्मचार्याने तिन्ही त्रिकाळ स्नान संध्या करावी, भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा आणि जटा दंड मुंडन करून गुरुजवळ राहावं, अशा प्रकारे ब्रह्मचार्यांची कर्म सांगितली आहेत। गृहस्थाश्रमात आल्यानंतर त्याची कर्म काय आहेत ती जाणून घेऊयात। त्याने शास्त्रोक्त पद्धतीने जीवन निर्वाह करावा, सुशील पत्नी करावी, देव, पितृगण आणि अतिथी यांचं पूजन आणि सत्कार करावा। गृहस्थाश्रमाचं पूर्ण पालन केल्यानंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा। त्यावेळीची त्याची कर्म त्यावेळी कोणती कर्म करायची ते जाणून घेऊयात। त्याने इंद्रियांवर संयम ठेवावा, रोज अग्निहोत्र करावं, भूमीवर झोपावं, वल्कलं धारण करावीत। अशा स्थितीत त्याने वनात निवास करावा आणि सहजतेने जी कंदमुळं फळं मिळतील त्यावरच निर्वाह करावा आणि पाणी पिऊन राहावं। यानंतर चौथा आश्रम आहे संन्यास आश्रम। या अवस्थेत त्याने केवळ भिक्षा मागून मिळालेल्या अन्नावर जगावं, आपल्याजवळ कोणत्याही धनाचा साठा करू नये, कोणाशी द्वेष द्रोह करू नये, सर्वांनाच समानतेने वागवावं, सुख आणि दुःखात देखील अचल राहावं, पूर्ण मौन पाळावं, इंद्रिय निग्रह करावा आणि ध्यानस्थ बसावं, हाच संन्यासाचा धर्म म्हटला गेला आहे। कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणं, सर्वांशी गोड बोलणं, दयाभाव ठेवणं हा सर्व वर्णांच्या लोकांचा आणि सर्व आश्रमातील लोकांचा सामान्य धर्म आहे। शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो याचं पालन करतो त्याला परमगती प्राप्त होते। गृहस्थाश्रमी व्यक्तींनी पूर्ण दिवसात काय कर्म करावीत याचंही वर्णन गरुड पुराणात आहे। गृहस्थाने प्रातःकाळी ब्राह्म मुहूर्तावर शय्येचा त्याग करावा आणि सर्वप्रथम धर्म आणि अर्थाचं चिंतन करावं। रात्रीच्या अंती म्हणजेच पहाटेच्या समयी शौचादी क्रिया आटोपून निवृत्त व्हावं आणि स्नान संध्या करावी। शारीरिक शुद्धीबरोबरच मानसिक शुद्धी होणं हे देखील महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम तीनदा आचमन करून मुखशुद्धी करावी, नंतर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचं क्रमाने पठण करावं, त्यानंतर इतिहास, पुराण, वेदांग यांची पारायणं करावीत। मुखामध्ये आकाश, नाकामध्ये वायू, नेत्रामध्ये सूर्य, कानांमध्ये दिशा, नाभीमध्ये प्राण आणि हृदयात ब्रह्मा यांना स्पर्श करावा। ऋषी मुनींच्या पायावर डोकं ठेवून त्यांना प्रसन्न करावं। दोन बाहूंमध्ये यम आणि इंद्र तसंच वरुण यांना आणि चरणांमध्ये कुबेर, वसुधा यांना तसंच दोन्ही हातात विष्णू आणि इंद्र यांना स्पर्श करावा। तळ हातावरील सर्व रेषा ह्या सर्व नद्या आहेत त्यांना स्पर्श करावा। प्रातःकाळी उठल्यावर दातांची स्वच्छता अवश्य करावी, तसं न करणारा लोकांमध्ये अप्रिय ठरतो। दातांच्या स्वच्छतेसाठी कदंब, बिल्व,
खदीर, वट, अर्जुन

ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील दशमी तिथी, दसरा अशा काही तिथींना केलेलं स्नान पाप नष्ट करणारं असतं. यतीने दिवसातून 3 वेळेला स्नान आणि संध्या, तर ब्रह्मचार्याने 1 वेळेला केलेलं स्नान पुरेसं असतं. जो संध्येच्या वेळी उपासना करीत नाही तो सूर्याचं हनन करण्यास कारणीभूत ठरतो. दिवस आणि रात्र यांच्यामधील जो संधिकाल असतो ती संध्या होय. संध्या झाल्यानंतर होम करण्याची पद्धत आहे. स्वतः केलेल्या होमाचं जे फळ असतं ते अन्य कोणत्याच होमाने मिळत नाही. जो मनुष्य प्रातःकाळी उठून नित्य नियमाने गायत्री मंत्राचा जप करतो, कमळाच्या पानांप्रमाणे पाण्यात राहून सुद्धा त्यापासून अलिप्त राहतो, अर्थात मनुष्य देखील संसारात राहून संसारापासून अलिप्त राहतो. गायत्री देवीचं रूप असं सांगितलं आहे की गायत्रीचा वर्ण श्वेत आहे, ती रेशमी वस्त्र परिधान करते आणि कमळाच्या आसनावर विराजमान असते. ते जो सी या मंत्राने तिला प्रसन्न करतात. सर्वप्रथम डोळ्यांनी दर्शन करण्याच्या इच्छेने देवांनी हा मंत्र म्हटला. विद्वान माणूस ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना वेगळं समजत नाही. या जगात 8 वस्तू मंगलमय मानल्या जातात. त्या म्हणजे विद्वान पंडित, गाय, अग्नी, सोनं, तूप, सूर्य, पाणी आणि 8वा राजा. या सर्व शुभ वस्तूंचं दर्शन आणि आराधना करावी. वेदांचा अभ्यास 5 प्रकारचा असतो. प्रथम अध्ययन अभ्यास, नंतर वेदार्थ म्हणजे यज्ञ करणे आणि तो करवून घेण्याचा अभ्यास, तिसऱ्या वेळेला सर्वांच्या पोषणाची जबाबदारी घेण्यास योग्य बनणं, यामध्ये माता, पिता, गुरु, भाऊ, प्रजा, दीन आणि आश्रयाला येणारे आश्रित, अतिथी आणि अग्नी या सर्वांना पोष्य म्हटलं गेलं आहे. जो मनुष्य केवळ आपलंच पोषण करण्यात काळ घालवतो तो जिवंत राहून सुद्धा त्याचा काहीही फायदा नाही, कारण क्षुद्र प्राणी देखील स्वतःचं पोषण करण्यास समर्थ असतात. संपत्तीचा विस्तार, ती वाढवून पर्वता एवढी झाल्यावर पुन्हा त्यापासून नद्या निर्माण होतात. अशा प्रकारे कार्य चालू असतं आणि या संपत्तीला कार्यास लावणारे धान्य, पशु, स्त्रिया इत्यादी आहेत. संपत्ती 3 प्रकारची मानली जाते, शुक्ल, शबल आणि कृष्ण. या धनाचे 7 वेगवेगळे प्रकार पडतात. असं धन एकतर पितृपरंपरांपासून क्रमाने चालत आलेलं असतं किंवा कोणाकडून प्रेमाने प्रदान केलेलं असतं. तिसऱ्या प्रकारचं धन जे भार्येकडून प्राप्त झालेलं असतं. सामान्यत या 3च प्रकारची संपत्ती सर्वत्र आढळते. पंडिताकडे असलेलं धन विशेष प्रकारचं असतं. ते 3 प्रकारच्या लक्षणांनी युक्त असतं. पहिलं यज्ञात प्राप्त झालेलं धन, दुसरं अध्यापन केल्यामुळे मिळालेलं धन आणि तिसरं विशुद्ध प्रतिग्रहापासून मिळालेलं धन. क्षत्रियाला मिळालेलं धन देखील 3 प्रकारचं असतं, जे वैशेषिक धन म्हणून ओळखलं जातं, जे हाताने प्राप्त होतं आणि न्यायोचित असतं ते खरं शुद्ध धन होय. दुसरा प्रकार म्हणजे दंड रूपाने राजाकडे जमा झालेलं धन आणि तिसरं शुद्ध धन जे विजय प्राप्त करून मिळालेलं असतं. अशाच प्रकारे वैश्याचं धन देखील विशेष प्रकारचं असतं. शेती करून मिळालेला पैसा, पशुपालनापासून मिळालेलं धन आणि व्यापारात मिळालेला लाभ. व्यापारातील लाभ मात्र वैश्याला इतर 3 वर्णांच्या लोकांकडून मिळतो. जर काही आपत्तीकाळ निर्माण झाला तर ब्राह्मणाने धनव्यवसाय, गायीचं पालन किंवा व्यापार केला तरी ते पापकर्म मानलं जात नाही. त्यासाठी ऋषीमुनींनी देखील अनेक आय, अनेक व्यवसाय सांगितले आहेत. परंतु त्या सर्वांपेक्षा धनव्यवसाय अधिक योग्य सांगितला गेला आहे. मनुष्याला जो लाभांश मिळेल त्यातून त्याने पितृगण, देवता आणि ब्राह्मण यांचं पूजन करावं आणि शिल्लक राहिलेल्या भागाचा आपण उपभोग घ्यावा. ब्राह्मणाचं सर्वोत्तम धन म्हणजे भरपूर पाण्याने भरलेली नदी, शाकपत्र, आग्नेय, समिधा आणि ब्रह्मघोष हे आहेत. याचना न करता एखादं दान किंवा देणगी मिळाली तर वाईट नसते. देवगण तर अशा धनाला अमृत म्हणतात. तेव्हा

स्वतःचं धन वर्ज्य करू नये. काही लोक दानधर्म न देता उलट गुरूंचंच धन हरण करतात आणि इतर ठिकाणांहून देखील देणगी घेऊन स्वतःच त्याचा उपभोग घेतात. म्हणून दान स्वीकारण्याविषयी देखील असं सांगितलं जातं की साधू सज्जन अशा माणसांकडूनच दान स्वीकारावं. दुर्जनांकडून दान मिळण्याची आशा देखील पंडिताने करू नये. कोणतं दान चांगलं आणि कोणतं वाईट याचा विचार विद्वानाने नेहमी करावा. यानंतर गरुड पुराणात स्नानाचे 8 प्रकार सांगितले आहेत. नित्य स्नान, निमित्ताशी संबंधित, एखाद्या आकांक्षेसाठी केलेलं, एखाद्या क्रियेचं अंगस्वरूप स्नान, मलापासून रहित होण्यासाठी केलेलं मार्जन, आचमन आणि अवगाहन असे हे स्नानाचे 8 प्रकार आहेत. ज्या मनुष्याने स्नान केलेलं नाही तो मनुष्य जप, अग्नी, हवन इत्यादी कार्य करण्यास अयोग्य ठरतो. जो नेमाने रोज प्रातःकाळी स्नान करतो त्या स्नानाला नित्य स्नान म्हणतात. तर अशुद्ध गोष्टीला स्पर्श झाल्याने शुद्ध होण्यासाठी केलेलं स्नान म्हणजे नैमित्तिक स्नान. ज्योतिषाने सांगितलेल्या विधीने प्रेरित होऊन केलेलं स्नान त्याला काम्य स्नान म्हणतात. तर जप, जाप्य, देवता आणि अतिथींचं पूजन करण्यासाठी केलेलं स्नान अंगस्नान म्हटलं जातं. मल धुवून टाकण्याच्या इच्छेने केलेलं स्नान मलापकर्षण स्नान म्हटलं जातं. तर सरोवर, तीर्थक्षेत्री आणि नदीमध्ये केलेलं स्नान क्रियास्नान म्हटलं जातं. मंजन मंत्रांच्या द्वारा मार्जन केल्याने पापांचा लवकर नाश होतो. भूमीतून उदय झालेलं जल पुण्यकारक अथवा पवित्र असतं. सरोवराचं पाणी देखील पवित्र असतं. सरोवरापेक्षा नदीचं अधिक पवित्र असतं असं म्हटलं जातं. तीर्थक्षेत्रातील पाणी विशेष पवित्र असतं. गंगेचं जल तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारं आहे. पुत्रजन्माच्या वेळेला, विशेष योग असताना, सूर्याच्या संक्रमणाच्या वेळेला, राहू केतू ग्रहणाच्या वेळेला, रात्रीच्या वेळेस केलेलं स्नान प्रशस्त मानलं गेलेलं आहे. पहाटे सूर्याच्या उदयाच्या आधी केलेलं स्नान प्राजापत्य व्रताप्रमाणे महापातकांचा नाश करणारं आहे. जो मनुष्य चंद्र आणि सूर्याच्या इतकंच किंवा त्याहूनही अधिक भोग प्राप्त करण्याच्या इच्छा करतो त्याला माघ आणि फाल्गुन या दोनही महिन्यात नित्य प्रातःकाळी स्नान करायला पाहिजे. जो पुरुष माघ मासात प्रातःकाळी स्नान करून अग्नीला हवी देतो त्याचं महान पाप एका महिन्यातच शुद्ध होऊन जातं. भगवान विष्णूंना विशेष करून एकादशी तिथीला आवळे अर्पण केल्याने ते फार संतुष्ट होतात. जे लोक संपत्तीची इच्छा करतात त्यांनी तर नेहमी आवळ्यांनी स्नान करायला पाहिजे. भास्करादी दिवशी अभ्यंग स्नान केल्याने कीर्ती, धन, आरोग्य या सर्वांची प्राप्ती होते. अशा प्रकारे स्नान करून पितृगण आणि देवतांना तृप्त करावं. त्यावेळेस चिंतन असं करावं, माझ्या पितृगणांनो, आपण येथे येऊन मी दिलेल्या तिलांजलीचा स्वीकार करावा. निषिद्ध पदार्थ भक्षण केल्याने झालेल्या पापांचं आणि मन, वाणी तसंच शरीर यांच्याद्वारे जर वाईट कर्म झालं असेल तर इंद्र, वरुण, बृहस्पती, सविता, अन्य मुनी त्यांना पवित्र करू देत. अशा तऱ्हेने 3 वेळा तर्पण करावं. नंतर ब्रह्मादी सुरांची आराधना करावी. पुरुष सुक्त म्हणून जो मनुष्य पाणी समर्पण करतो त्याने सर्व जगताचीच अर्चना केल्यासारखं आहे. याशिवाय तांत्रिक मंत्र म्हणून जनार्दनाची पूजा करावी. सर्वप्रथम पूजेची सुरुवात करताना देवांना अर्घ्य द्यावं, त्यानंतर विलेपन करावं, पुष्पांजली समर्पण करावी आणि क्रमशः धूप, नैवेद्यार्थ, फल आदी समर्पण करावं. जल अभिमंत्रित करावं. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी मंत्रवत स्नान करावं. अध्यापन करणं म्हणजे ब्रह्मयज्ञ होय आणि तर्पण करणं हा पितृयज्ञ असतो. होम करणं देवयज्ञ असतो. अतिथींचा सत्कार करणे नृयज्ञ होय. हे सर्व गायीच्या गोठ्यात केल्याने 10 पट फल मिळतं तर अग्निगृहात केल्याने 10,000,000,000,000 इतकं फल मिळतं आणि भगवान विष्णूंच्या सान्निध्यात केल्याने तर अनंतपट फल देणारं ठरतं. अन्नाचं दान सर्वप्रथम ब्राह्मणांना अर्पण करून नंतर
नातेवाईकांसह आपण त्याचं सेवन करावं। असा मनुष्य स्वर्गाची प्राप्ती करतो। भोजन करताना सर्वप्रथम गोड पदार्थाचं सेवन करावं, त्यानंतर खारट अर्थात मीठयुक्त पदार्थांचं सेवन करावं, आणि जे पदार्थ कडू आणि तिखट स्वादाचे असतात त्यांचं नंतर सेवन करावं। सर्वात शेवटी पाणी प्यावं। रात्री भाजी आणि भूमिष्ठ पदार्थ वर्ज करावेत। जिथे अमावासी आणि अग्निवास करतो तिथे लक्ष्मीचा सुद्धा वास असतो, यात शंका नाही। उदरामध्ये गार्हपत्य अग्निनिवास करतो, पृष्ठभागी दक्षिणाग्नी वास करतो, मुखात आवाहनीय अग्निवास करतो आणि सत्य आणि मूर्धामध्ये सर्व प्रकारचा अग्निनिवास करतो। अशा प्रकारे या पाच अग्नींना जो जाणतो त्याला अहिताग्नी असं म्हणतात। दिवसातील सहावा आणि सातवा भाग इतिहास पुराण यांचं श्रवण करण्यात घालवावा, त्यानंतर पश्चिमेकडे संध्येला वंदन करावं। हे विद्वान मुने, याप्रमाणे मी संपूर्ण दिवसाचं कार्य आपल्याला सांगितलं। जो पुरुष याप्रमाणे वागतो तसंच आचारधर्म यांचं पालन करतो तो साक्षात केशवाप्रत जातो। हरिओम।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं। कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत। श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत। देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत। श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल। या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा। श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, ऐकूया किशोर पाठक यांची गीतरचना। संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग.

Yo te doy.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
2: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 आणि रात्री 10.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका। सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:30। याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 86वा श्लोक आपण बघतो. मुखी राम विश्राम तेथेचे आहे, सदानंद आनंद सेवूनी राहे. तया वीण तो क्षीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. इथेही पुन्हा तेच सांगितलेलं आहे. वरच्या श्लोकातला शब्द इथं आलेला आहे, विश्राम, विश्रांती. माणसाला जीवनात सारखं काम करत असताना मधून मधून विश्रांतीचे क्षण लागतात, त्याशिवाय तो काम करू शकत नाही. रात्री झोपेत आपल्याला विश्रांती मिळते, ती जर एक दिवस मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी काम होणार नाही. तरी विश्रांती देहाला मनाला मिळत असते, पण चालत बोलत असताना सुद्धा आपल्याला विश्रांतीचे क्षण मिळवता येतात. ते कसे मिळवता येतात ते आपल्याला ह्याच्यात बघूया. मुखी राम विश्राम तेथेचे आहे. काम करत असताना जर आपण मुखात राम नाम ठेवलं तर ते काम करत असतानाच आपल्याला विश्रांती मिळू शकते. कारण हाताने काम होतं आहे आणि चित्तात राम बसलेला आहे. आणि हा भाव आहे की तो चित्तात हृदयस्थ हृदय निवासी जो राम आहे तोच या देहाकडून सगळं काम करून घेतो आहे. त्यामुळे जीवाला वाटतं की मला ह्याच्यामध्ये श्रम काहीच नाही आहेत. एकीकडे देह आहे, मनबुद्धी आहे, एकीकडे राम आहे. तो राम या देहाकडून काम करून घेतो आहे, त्यामुळे मला श्रम वाटण्याचं कारणच नाही, त्याला विश्रांतीच आहे. आणि कुठली गोष्ट अशी आहे की आपल्याला मनापासून करायची असली तर त्या कामात देखील आपल्याला विश्रांती मिळते. आणि जर आपलं लक्ष नसलं, आम्हाला ती आवड नसली आपल्याला, तर बारीकसं काम देखील आपल्याला कष्ट वाटतात त्याचे. तर हे कष्ट जर वाटायला नको असले, आणि संसारातली कामं, धंदा व्यवसाय, घरातली कामं जी काय असतील ती जे आपल्याला करायची असतील चांगल्या तऱ्हेनं, तर विश्रांतीचं जे ठिकाण आहे राम नाम तेही बरोबर ठेवावं. म्हणून हाता काम आणि मुखी नाम असं म्हटलं आहे. हाती काम, हाताने काम करा, पण नाम ठेवा मनात. मनात जर नाम ठेवलं आणि हा बोध जर ठेवला असेल तर ते काम करत असताना देखील कष्ट वाटणार नाहीत. तर राम आहे आपल्या बाजूला. जनाबाई दळण दळताना मी दळण दळते असं तिला नाही वाटलं. माझा जो गोपाळकृष्ण आहे तोच तर करतो आहे सगळं. धुणी धुताना, भांडी घासताना, दळण दळताना तोच सगळं करतो आहे, तोच माझ्या बरोबर आहे. मग मला श्रम कसले असा भाव असतो. त्यामुळे तुमचा भाव जसा असेल तसं तुम्हाला कष्ट वाटतात का वाटत नाहीत हे अवलंबून आहे. म्हणून त्यांना म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना जर का तुम्ही राम मुखामध्ये ठेवलात तर विश्रांती तुम्हाला त्याच्या ठिकाणीच मिळेल. मुखी राम विश्राम तेथेच आहे. आणि असा विश्राम मिळता मिळता सदानंद आनंद सेवूनी राहे. हे नाम आपल्याला कुठंपर्यंत नेतं असं जर बघितलं तर सगळ्या संसाराच्या उपाधी पार पाडत असताना देखील या नामाच्याद्वारे, त्याच्या साधनाने, त्या माध्यमातून अखंड आनंद, सदानंद, सदा अखंड आनंद, हा अखंड आनंद कुठं आहे? स्वरूपाच्या ठिकाणी. स्वरूपानंद, आत्मानंद हा अखंड आहे. बाकीचे जे व्यवहारातले आनंद आहेत ते खंडित आहेत, तात्पुरते आहेत, क्षणिक आहेत. आत्ता वाटला आनंद तर जरा वेळाने वाटणार नाही. ज्या गोष्टीचा आनंद आज वाटतो आहे तो उद्या वाटेलच असं नाही. त्यामुळे त्या विषयापासून होणारा आनंद, नाना व्यक्तींच्या सान्निध्यात होणारा आनंद, हा आनंद क्षणिक असतो. आणि अखंड आनंद तो तुम्हाला हवा असेल, सदा आनंद आनंद हा जर पाहिजे असेल, तो सेवूनर आहे केव्हा, ह्या नामाच्या ठिकाणी तुम्ही विश्राम घेत राहिलात आणि नाम करत राहिलात, घेत राहिलात, तर तुम्ही त्या सदानंद आनंदाचे धनी व्हाल. तुम्ही तो स्वरूपानंद शाश्वत आनंद भोगू शकाल. तो जर नसेल तर तयावीण नामाच्या ठिकाणी विश्राम घेतला नाही, नामच घेतलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिलं तर तयावीण तो क्षीण, सगळा क्षीणच. सकाळी उठल्यापासून जे काय काम करत असतो त्याचा क्षीणच वाटत असतो, काय कटकट आहे असं वाटत असतं, हेच काय रोज रोज करायचं, त्याचा कंटाळा आला असं वाटत असतं. ते क्षीण येणं, कष्ट वाटणं हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. पण रामनामाने आपलं मन प्रसन्न राहिलं, प्रफुल्लित राहिलं, तर आपण जी जी काही कामं करू त्या कामामध्ये आपल्याला आनंदच राहील, समाधान राहील. ते जर नाही तर क्षीण, प्रत्येक गोष्टीचा क्षीण. जेवायला बसले तरी काय बुवा जेवण, क्षीणच वाटतं. तयावीण तो क्षीण. आणि काय आहे, संदेहकारी, संशय निर्माण करणारं आहे की खरंच या नामात काय अर्थ आहे का, याने काय मिळणार आहे का, नुसतं राम राम राम राम राम करून काय होणार आहे, आम्ही करून बघितलं काय उपयोग नाही, आमच्या ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडत नाही, मुलीचं लग्न ठरायचं होतं नाही ठरलं, आम्ही पुष्कळ रामराम केलं काय उपयोग, नोकरीमध्ये बढती मिळावी असं वाटलं होतं म्हणून रामराम केलं, तसंही काही झालेलं नाही. काय पेरलं म्हणजे काय उगवतं ते बघायला पाहिजे. रामराम तुम्ही कशासाठी करतायत, रामाप्रत जाण्यासाठी, रामरूप होण्यासाठी, का त्या रामाला आपल्या संसारासाठी झुंबताय तुम्ही, त्या रामाने आपला संसार सांभाळावा, त्या सगळ्या गोष्टी कराव्या, त्या तुम्ही करायच्या. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुम्हाला शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीबुद्धीचा वापर करून आपला संसार आपण करायचा आहे. जर काहीत पडता जड भारी, दासी आठवावा हरी. जर त्यात काही कष्ट पडले, काही अडचण आली, तर रामाचं चिंतन त्यासाठी करा, नाहीतर काहीही अपेक्षेने करू नका. अपेक्षा धरायची तर एकच की रामा मला तू पाहिजेस, मला तुझ्याकडे यायचं आहे, तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे, मला दुसरं काही नको. प्रारब्धाचे जे भोग असतील ते मी माझ्या आनंदाने भोगेन, कारण माझ्या कर्माचं ते फळ आहे, जन्मजन्माच्या कर्माचं फळ आहे, त्यामुळे ते भोगीन. तसं दुःख होईल, देहाला होईल, मनाला होईल, आर्थिक अडचणी येतील, काही काही गोष्टी होतील, त्याला मी माझ्या प्रयत्नाने तोंड देईन, पण मला तुझं जे स्मरण आहे ते ह्या गोष्टीसाठी नाही, मला तूच हवास म्हणून आहे. म्हणून ते म्हणतात तयावीण, तो जर नसेल तर क्षीण आहे आणि संदेहकारी आहे, संशय निर्माण करणार आहे. पण नाम जर नीट धरलं तर निज धाम हे नाम शोकापहारी, नाम सर्व शोक हरण करणार आहे, निवारण करणार आहे. आणि मुख्य म्हणजे निज धाम, जीवाचं निज धाम कोणतं, स्वरूप. जीवाचं घर कोणतं, स्वरूप. सच्चिदानंद रूप आत्मा जो आहे, परमात्मा आहे, ते जीवाचं स्वरूप आहे. ते त्याला प्राप्त व्हायचं असेल तर ह्या मार्गाने गेलं पाहिजे. तर काही संशय न ठेवता तुम्ही ही साधना केलीत तर जीवाला त्याचं स्वरूप प्राप्त होईल. कारण जीवाला सुख पाहिजे आहे. सुख कसं मिळतं, किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे, तव जे होय तया नाव सुख. सुखाची व्याख्याच केली आहे ज्ञानेश्वर महाराजाने. जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा तो सुखी होतो. त्याला काय दिलं, काय खायला घातलं, काय वस्तू दिल्या म्हणजे तो सुखी होतो, नाही होत, त्या कशाने तो सुखी होत नाही। लहान मुलाला जसं किती खेळणी द्या ते फेकून देतं आणि ते म्हणतं मला आई पाहिजे, त्या आईसाठी टाहो फोडतो। इतर कुठली लालूच त्याला दाखवली तर ते त्याला भुरळ पडत नाही। असं जेव्हा जीवाला आकांताने वाटेल तेव्हा ते त्याला स्वरूप प्राप्त होईल। पण बहुधा ही जी आर्तता आपण म्हणतो ही सहसा कुठेही दिसत नाही। साधन आपण करत असतो, म्हणत असतो ध्यान केलं, नाम घेतलं, थोडं केलं, काहीतरी आर्तता आली का? नाही आली। त्याचं कारण आम्हाला त्याच्या वाचून अडताय असं वाटतच नाही आहे। आमचं छान चाललं आहे, जेवतो आहे, खातो आहे, आरामात राहतो आहे। कशाला पाहिजे ते मुक्ती आणि तो मोक्ष आणि काय करायचं आपल्याला? थोडं थोडं मधनं मधनं रामानाम घेतो आहे, देवाला थोडं थोडं आठवतो आहे, असं नाही आहे। जर खरोखरच तुम्हाला आठवत असेल तर संतांचं वर्णन आहे, रात्र त्यांच्या उशा भिजत असत, रडून आक्रोश करत असत, आकांत करत असत भगवत प्राप्तीसाठी। असा कधी आपल्याला झाला का? आपल्याला संसारात काही झालं तर दुःख होतो, जरा कोणी काही बोललं नुसतं तरी अपमान वाटला की त्याचं दुःख, किती दुःख होतं। आणि भगवंत भेटत नाही, तो भेटला नाही म्हणून कधी दुःख झालं का? असा क्षण झालेला नाही। मग जोपर्यंत त्या जीवाला त्याची आर्तताच नाही आहे तोपर्यंत परमेश्वर त्याच्याकडे बघायचं काही कारणच नाही। चालू दे तुझं, हा जन्म, पुढचा जन्म, आणखी जन्म, 84 योनीतून फिरतो आहे हा, नरजन्म प्राप्त झालेला आहे तरी देखील अजून सावध होत नाही आहे, आणि रोज नवीन काय करायचं याच्यातच मन रमलेलं आहे। अशा स्थितीमध्ये ते प्राप्त होणार नाही। तुला जर ते प्राप्त व्हायचं असेल, निज धाम मिळायला हवं असेल, तर राम हा विश्राम आहे असं लक्षात ये आणि त्याला धर। मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदा आनंद आनंद सेवूनी राहे, तयावीन तो क्षीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी। जय जय।

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रुते हो संत श्री सावता महाराजांची रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोताओं, अब सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना। इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने।

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता दुसरं एक वैशिष्ट्य आहे आपल्या नारद पुराणाचं, ते म्हणजे असं आहे की यामध्ये सगळ्या 18 पुराणांच्या अवतरणिका दिलेल्या आहेत, की प्रत्येक मनुष्य काही प्रत्येक पुराण वाचू शकत नाही आणि आपल्याकडे त्याच्या अवतरणिका म्हणजे सारांशामध्ये आलेला त्या पुराणाचा भाग याचं स्मरण करावं, त्याचंही पुण्य भरपूर आहे आणि ती पुण्यप्रद गोष्ट आहे. या भावनेमधून या ठिकाणचा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे, हा संवाद आहे. हा संवाद नारद आणि सनातनांच्या मधला संवाद आहे. म्हणजे हे जे सनतकुमार आहेत त्यातले जे सनातन कुमार आहेत त्या सनातन कुमारांनी इथे सांगितलं आहे आणि नारदांनी त्यांना विचारलं की आपण ह्या सगळ्या पुराणांना जाणता, त्याचं आपल्याला उत्तम ज्ञान आहे आणि ज्ञान आणि विज्ञान शाब्देच्या परेच्या निष्णात हा जसं व्यवहारात म्हटलं जातं तसं लौकिक ज्ञान आणि पारलौकिक ज्ञान या दोघांनीही आपण परिपूर्ण आहात, तर सनातनजी आपण मला पुराणांच्या सर्व विभागांचा परिचय करून द्या. ते म्हणाले ठीक आहे. म्हणाले त्यांनी सनातनांनी एक क्षणभर नारायणाचं ध्यान केलं, भगवंताचं स्मरण केलं आणि नारायणाचं ध्यान करून ते म्हणाले हे मनुश्रेष्ठा नारदा, तू मला तुझा पुन्हा पुन्हा साधुवाद, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो कारण तू मला पुराणांचं उपाख्यान विचारलंस. आपण पहिल्या दिवशी जो विषय मांडला ना, आख्यान कोण मांडतो? पुराणामध्ये ज्यांनी आख्यानं मांडली त्यांनी प्रत्यक्ष त्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता तू त्या पाहिलेल्या नाही आहेस पण तुला त्या समजून घ्यायच्या आहेत म्हणून तू मला पुराणांच्या संदर्भात सांगा असं म्हणतोयस. म्हणजे बघा कसं आहे की कोणतीही गोष्ट सिद्ध करून घेतल्याशिवाय आमच्याकडे कशालाच, ज्याला आपण शिक्कामोर्तब सँक्शन म्हणतो ना, ते नाही आहे की ते करूनच घेतलं पाहिजे. म्हणजे पुराणातली ही कथा खरी का खोटी याचा विचार करायचा आपल्याला कारण नाही, ती अनेक ठिकाणी गाळून गाळून खरी करून घेतलेली आहे. मूळचं जे आख्यान आहे ते अनेक पुराणात वेगवेगळ्या ठिकाणी येऊन त्याचा उहापोह होऊन ते आख्यानाचं उपाख्यान होऊन, कारण ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं आणि ज्यांनी त्याची सिद्धी मान्य केली त्याच्याविषयीची सत्यता पारखून घेतली त्यांनी ते पुढच्याला सांगितलं. सत्यता पारखल्याशिवाय कुणाला कुणी कुठलं आख्यान सांगितलेलं नाही आहे म्हणून ते इथे म्हणतात की ह्या पुराणांचं उपाख्यान या 18 पुराणांच्या संदर्भामध्ये ऐकण्याची जी तुझ्या ठिकाणी निष्ठायुक्त बुद्धी निर्माण झाली आहे ना, ती सगळ्या लोकांवर उपकार करणारी आहे. कारण हे तुला ऐकण्याची गरज आहे असं नाही, पण आमच्यासारख्यांना आहे ना की आम्हाला जर काही पुराणोक्त भक्तीचा मार्ग अवलंबायचा असेल तर आम्ही तो कसा अवलंबावा. म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाचा पुत्र जो मरीची आहे त्या मरीचीने स्वाध्याय आणि शास्त्राचं अध्ययन करून संपन्न होऊन मोठा श्रेष्ठ असा ब्रह्मज्ञानी, ब्रह्मवेत्ता, वेदवेत्ता आणि वेदांगवेत्ता असा मोठा श्रेष्ठ विद्वान निर्माण केला. कारण ब्रह्मदेवानीच पहिलं पुराण लिहिलंय, ज्याला ब्रह्मपुराण म्हणतात ते पहिलं पुराण ब्रह्मदेवांचं आहे. म्हणजे आता ते सांगायला लागले की पुन्हा ते उपाख्यानच आहे, आता पुन्हा आख्यान नाही आहे. आता ते एकाच्या तोंडातून बाहेर पडलेलं तर दुसऱ्याच्या मुखाने प्रसारित होणार आहे. आणि म्हणून तेव्हा मरीचीने सांगितलं की हे भगवंता, आपण माझे पिताजी आहात, मी आपल्याला नमस्कार करतो, पण आपण मला पुराणाचं बीज, पुराणाचं लक्षण, पुराणांचं प्रमाण, त्याचा वक्ता आणि श्रोता ह्या सगळ्यांचं वर्णन करून सांगा. का सांगा? कारण जसं आपण तो श्लोक म्हणतो ना रामायणाचा, आदौ राम तपोवनाधिगमन महत्वा मृगम कांचनम वैदेही अरणम जटायुव सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. एका श्लोकात रामायण घेतलं आणि त्याला आपण काय म्हणलं, हे ताकापुरतं रामायण झालं. हे रामायण ताकापुरतं झालं की नाही माहिती नाही, पण रामायणातल्या सगळ्या घटनांचं स्मरण करायला एक श्लोक पुरला, एवढं मात्र खरं. तसंच आहे, एकेका पुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत, कुणी वाचावं, कुणाला ते कळावं आणि त्याचा लाभ कसा घ्यावा म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडक्यात पुराणांचं बीज काय, पुराणांचं लक्षण काय, पुराणांचं प्रमाण काय, वक्ता कोण आणि श्रोता म्हणजे अधिकारी श्रोता कोण ते मला सांगा, आणि हे सगळं ऐकण्याकरता मी फार उत्सुक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले आता ब्रह्मदेव म्हणतात. ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, म्हणाले बाळा ऐक, मी पुराणांचा संग्रह कसा केला ते सांगतो. ज्याच्यावरती म्हणाले मी विषय जे ठेवले म्हणजे रूपकात्मक भाषा आहे, ज्या पुराणांवरती मी हे विषय स्वार केले, कोणते चर आणि अचर ह्या दोघांचंही ज्ञान ज्याच्यामध्ये तुला ऐकायला मिळेल बघायला मिळेल, सगळ्याचं वाङ्मयासहित म्हणजे साहित्याचं ज्ञानसुद्धा ज्याला तुला जिथे पाहायला मिळेल. तर म्हणाले तुझ्या एक लक्षात ठेव, पूर्वी हे जशी ही 18 पुराणं आता मी वेगवेगळी करून दिलेली आहेत किंवा तू आता ते पाहतो आहेस अशी काही पूर्वी नव्हती म्हणाले. त्या पूर्वकल्पांच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात कल्पाच्या आरंभी एकच पुराण होतं आणि त्या पुराणामध्ये श्लोक किती होते, 100 कोट श्लोक होते, 100 कोटी श्लोक होते, ज्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण असं मानलं जात होतं. आता हे सगळे जे श्लोक आहेत हे कुठे आहेत, त्यांनी सांगितलं हे ब्रह्मलोकामध्ये आहेत, हे स्वर्गलोकामध्ये आहेत. स्वर्गलोकामध्ये आजही देवता हे 100 कोट श्लोकांचं पुराण ऐकतात, पण पृथ्वी तलावरती मानवाला 100 कोट श्लोक कुठं ठेवणार तो आणि तो कुठं वाचणार, कुठं समजून घेणार, म्हणून त्याच्याकरता त्याचा संक्षेप हा 400,000 श्लोकांमध्ये केला आहे. पण परवा पहिल्या दिवशी पाहिलं ना की 400,000 श्लोक आहेत पुराणांचे आणि 100,000 महाभारताचे, असे म्हणून 500,000 श्लोक पुराणांची संख्या असे म्हणून सांगितलेलं आहे. तर म्हणाले त्याकरता सगळ्या पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण आहे. आता 400,000 श्लोक इथे ठेवले, देवलोकांच्या मध्ये त्या 100 कोट श्लोकांचं पुराण, विस्तृत पुराण तिथे विद्यमान आहे आणि हा जो सारभाग आहे तो मी तुला दिलेला आहे आणि त्याच्या अवतरणिका आता तुला सांगतो म्हणाले. असं म्हणून त्यांनी 18 पुराणांच्या स्वतंत्र स्वतंत्र अवतरणिका सांगितलेल्या आहेत. आणि त्या पुराणांच्या अवतरणिका आपल्या पुढे मांडण्याचं काही कारण आहे असं नाही आहे, पण आपल्याला सांगण्याचा विषय एवढाच आहे की ज्या प्रकारे ह्या 18 पुराणांच्या अवतरणिका लिहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की काय तो काल आणि तो मुहूर्त प्रत्येक घडीन प्रत्येक क्षण चांगलाच आहे. नाही म्हणाले असं नाही आहे, कोणतंही काम करण्याकरता आम्ही उद्युक्त झालो तर प्रत्येक घडी प्रत्येक क्षण चांगला आहे असं नाही आहे, त्याच्यामध्ये काही दोष काही गुण आहेत. तर त्याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही जे कर्म करतो ते कर्म आम्हाला अधिक लाभदायी करून घेणं शक्य आहे. कारण माणूस युक्तिवाद काय करतो, अहो आपल्या देवावरती श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा ठेवून काम केलं की प्रत्येक क्षण चांगलाच आहे. अहो पण आमची देवावरची श्रद्धा जज कोण करणार, आमच्या देवावरच्या श्रद्धेच्या बाबतीमध्ये जो तरतम आहे त्याचा निर्वाळा कोण देणार आहे आम्हाला. बोलायला सोपं आहे आमची देवावर श्रद्धा आहे, देवावरची श्रद्धा टिकण्याचा प्रसंग येतो तेव्हा ती टिकते का. प्रतिक्षणी ईश्वराला शरण होऊन आणि ईश्वरावरती आमचं सगळं जीवन समर्पित करून ईश्वराच्या चरणावरती आम्ही भगवत कैंकर्य भावाने जीवन जगतो का. ही सगळी लुच्चेगिरी आहे, ही लबाडी आहे माणसाची. ज्याला कर्मकांडाचा आळस आहे आणि ते करण्याचा कंटाळा आहे त्याच्याकरता त्यांनी शोधलेल्या ह्या पळवाट आहे की बा अमुक एक गोष्ट अमक्या वेळी केली तर त्याचा लाभ होतो का, तो होतो. शास्त्र उगीच आहेत का, कारण असं आहे तुमचं वय वाढलं आणि तुम्हाला थकावट यायला लागली आणि काही जर रोग उत्पन्न झाले तर औषध घेतलंच पाहिजे, आणि तेव्हा जर आम्ही सांगायला लागलो तर औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी, चालेल का. मग कुठलेच ICU चालायला नको, कुठलीच हॉस्पिटल्स नकोत, कुणालाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला नको. जर सगळी दुखणी अशी बरी होतील, अशी पण दुखणी बरी होतील, पण त्याला तशीच वृत्ती पाहिजे की खऱ्या अर्थाने औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी असे, असा भाव ज्याचा आहे त्याच्या ठिकाणी होईल असा सर्वेशाम भाव कुठून आणावा, आणि त्याकरता म्हणून शास्त्रांनी आपल्याला सांगितलंय. आणि इथे नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे, नारद पुराणांनी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक तिथीचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगितलं. चैत्रातली प्रतिपदा, वैशाखातली प्रतिपदा, फाल्गुनापर्यंत असं करत द्वितीया, तृतीया, चतुर्थी या सगळ्याच्या विषयी त्यांनी नारदांनी विचारलंय की म्हणाले मी असं ऐकलं आहे की ब्रह्मदेवानी मरीचीला, म्हणजे त्यांचे मानसपुत्रच आहे, आणि म्हणाले त्यांना प्रत्येक तिथीचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक तिथीचे लाभ काय आहेत हे सगळं जर मलाही कळलं तर मलाही ते लाभप्रद होईल. आणि म्हणून म्हणाले ज्या महिन्यातली जी पुण्यतिथी आहे म्हणजे चांगली मंगलतिथी आहे त्या तिथीला त्या तिथीला जी कोणती उपासना आपण करू ती उपासना फलप्रद होते ना, किंवा ती कशी फलप्रद होते किंवा होत नाही किंवा व्हावी तर काय करावं याच्याकरता त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि त्यांनी प्रत्येक तिथीच्या स्वामीचा विचार करून त्या त्या तिथीचं व्रत सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या व्रतांचा विचार करत बसण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही, आपण सामान्य विचार करून पुढे जाऊ. आपल्याला सामान्य व्रततिथ्या कोणत्या माहिती आहेत? चतुर्थी आहे. आपण सगळेजण संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याकरता आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे देवतेच्या विषयी असलेल्या प्रेमाप्रमाणे आपण चतुर्थी करतो. एकादशी व्रत आहे. आपला जर विष्णू उपासनेवरती विश्वास असेल, श्रद्धा असेल, आपण एकादशीचं व्रत करतो. आपल्याला जर शिव उपासनेमध्ये संतोष असेल आपण प्रदोषाचं व्रत करतो. ही व्रतं का करावीत? प्रत्येक तिथी त्या देवतेचा स्वामी आहे आणि प्रत्येक तिथीला त्या त्या देवतेची उपासना फलप्रद होते. आता ही खरंच होते का? खरंच होते. असं आहे आपण काही म्हणत नाही कारण आपल्याला आपल्या परंपरेच्या विषयी तितकं अस्थेवाईकपणाने विचार करण्याची दिशा ब्रिटिशांनी जशी आम्हाला बदलवून टाकली तशी आम्ही त्याला झापड लावली आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी एक प्रकारचं औदासीन्य आहे. पण परकीयांना मात्र त्याच्याविषयी आकर्षण आहे. त्यांनी केलेल्या कामावरून आपल्या पुढे मांडायचं तर त्या लोकांनी असं सांगितलं आहे की या लोकांनी जी गणेश देवता असं म्हटलेलं आहे त्या गणेश देवतेची जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिराच्या जवळ गेलं तर आपला पृथ्वीतल किंवा प्रत्येक व्यक्ती समष्टी आणि व्यष्टी दोन्ही संबंध सृष्टीसुद्धा आणि व्यक्तीसुद्धा ज्याच्यामुळे पुष्ट होते ज्याच्यामुळे कृपावंत होते असा येणारा जो कृपेचा प्रवाह आहे त्याला आजच्या भाषेमध्ये कॉस्मिक रेज म्हटलं तरी चालेल. आणि त्या कॉस्मिक रेजचं जे पेनिट्रेशन आहे ते जे या सगळ्या मंडलामधून आमच्यापर्यंत येऊन पोचतात, त्यांनी असं म्हटलंय चतुर्थीच्या दिवशी यांनी ज्या देवतेला गणेश म्हटलं आहे त्या देवतेच्या इथे त्या प्रवाहाला किंवा त्या ऊर्जेला आकर्षित करण्याचं अधिक सामर्थ्य आहे. म्हणजे त्या देवतेचा आकार, गणपतीला सोंड का, गणपतीचं हे ध्यान का, गणपतीची ही तिथी का, गणपतीला आवडणारा हा रंग का, या सगळ्याच्या मागे शास्त्र आहे. भावानी गणपती वेगळा पाहिलाय, शास्त्रानी गणपती वेगळा पाहिलाय. आम्ही फक्त भावानी पाहतो, आम्हाला काही गरज नाही, शास्त्रानी बघण्याएवढी आमची ताकदच नाही आहे. कारण त्या ऋषीमुनींनी त्याचं तंत्र बसवून ठेवलेलं आहे, त्या ऋषीमुनींनी त्याला आमच्याकरता सोपं करून आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या दिवशी जर मनुष्य त्या मंदिरामध्ये जाईल तर त्याला अनायासे ती ऊर्जा प्राप्त होईल. आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी लोक म्हणतात अहो काही नाही, आम्ही ना कधीही त्या पर्वणीन तीर्थन ते त्या तीर्थक्षेत्रावरचा तो महत्त्वाचा दिवस आणि मुहूर्त आम्ही असं जातच नाही. जेव्हा त्या देवस्थानात गर्दी नसते ना तेव्हा आम्ही त्या देवस्थानात जातो, जेव्हा गर्दी नसते तेव्हा त्या देवस्थानाची ऊर्जाही प्रभावी नसते. ती प्रभावी ऊर्जा ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्या ऊर्जेचा लाभ घेण्याकरता जर आम्ही गेलो तर अनायास आहे. म्हणजे आळशावर गंगा म्हणतात ना तसं आहे. मगाशी जसा दृष्टांत दिला ना की अग्नीला हात लावला की तो भाजल्याशिवाय राहत नाही, तसं गणपतीच्या देवळात गेलो आणि गणपतींनी कृपा केली नाही असं होतच नाही, तो प्राप्तच होतो. एकादशी आहे, तिचं महात्म्य आहे की त्या दिवशी विष्णूच्या मंदिरात गेलं लाभ आहे, शिवाच्या मंदिरात गेलं लाभ आहे. याच्याविषयी आणखीन एक मी अनेक ठिकाणी बोलले, अनेक वेळा बोलले, पुन्हा एकदा बोलते की अमेरिका रशिया या देशांमध्ये तर या मुहूर्तशास्त्राचा इतका बारकाव्याने अभ्यास केलेला आहे की अमेरिका आपली सगळी यानं चतुर्थीच्या दिवशी पाठवते आणि रशिया आपली सगळी यानं एकादशीच्या दिवशी पाठवते. अमेरिकेचं अपोलो 4-5 जेव्हा चतुर्थीला पाठवता आलं नाही तेव्हा ते गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकलं नाही, ते यान कोसळलं पडलं, त्याचं यशस्वी उड्डाण होऊ शकलं नाही. त्याच तिथीला ती तिथी अमेरिकेला अनुकूल आहे. म्हणजे दुर्दैव असं आहे की ह्या भारतवर्षाला अनुकूल असलेली तिथी आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना किंवा राजकारण्यांना माहिती आहे का नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या लोकांना आमचं हे मुहूर्तशास्त्र माहीत नसताना सुद्धा आपल्याला अनुकूल तिथी कोणती आहे हे मात्र त्यांना माहिती आहे. आणि म्हणून इथे हे जे तिथींच्या विषयी लिहिलेलं आहे, आपल्याकडे कोणतीच तिथी वर्जावर्ज नाही आहे. आपल्याकडे त्यांनी म्हटलं आहे की दर 15 दिवसानंतर येणारे हे जे म्हणजे आपल्या पक्षांचे बदल आहेत, एकदा पौर्णिमेनी बदल होतो, एकदा अमावस्येनी बदल होतो, त्यामुळे ह्या दोन्ही तिथ्या ज्या आहेत ह्या दोन्ही तिथ्या तितक्याच मंगल आहेत. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्याची चर्चा केली आहे की आम्ही अमावस्येला अश्विनी अमावस्या आम्ही लक्ष्मीचं पूजन करतो, अनेक अमावस्या पिठोरी अमावस्या अशा अनेक ते जे आपल्याकडे आलेली व्रतं आहेत आपल्याकडे त्याचा जो विचार केला आहे त्यामुळे त्यांनी पुराणामध्ये ती तिथी आणि तिचं महात्म्य हे यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आणि नारद पुराणांनी हा विषय फार बारकाईनी आपल्यापुढे मांडलेला आहे, तो मुळात वाचण्यासारखा आहे. आणि ज्याला मुहूर्तशास्त्र समजतं त्यांनी तर तो वाचावाच वाचावा. आता आणखीन एक नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे की ह्या नारद पुराणांनी वेदांची जी 6 अंग आहेत त्या अंगांचं इथे निरूपण केलेलं आहे. ती सगळी अंग काय आपल्याला समजतील असं नाही आहे की षडांगासहित वेद आहे, म्हणजे शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, असे जे सगळे एकानंतर एक येणारे जे विषय आहेत, ते ज्योतिष आहे आणि त्याच्यानंतर छंद आहे, असे 6 अंग आहेत त्याची. तर ह्या 6ही अंगांचा अल्प परिचय आपण आपल्याला कळेल तो परिचय तेवढा पाहून घेऊया, बाकीचा परिचय आपल्याला कळणं अवघड आहे. इथे ज्योतिषावरती मात्र फार बारकाव्याने निरूपण केलेलं, त्रिखंडात्मक निरूपण केलेलं आहे. म्हणजे नारद पुराणाचा खूप मोठा भाग हा ज्योतिषशास्त्राने व्यापलेला आहे. म्हणजे ज्यांना ज्योतिषशास्त्राची उत्सुकता आहे त्यांनी नारद पुराण मुळातून वाचावं आणि त्यातला तो ज्योतिषाचा भाग जरूर वाचावा. आता इथे सुतांनी सांगितलं की सनंदनाने अनेक विषय सांगितले आणि त्यानंतर म्हणाले, नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्यात मला पण मी अतृप्त आहे, तुमचं सगळं ऐकलं खरं पण माझ्या मनाचं काही अजून समाधान झालं नाही, त्यामुळे मी अजूनही ऐकण्याकरता उत्सुक आहे. ते म्हणाले, विचार तुला काय पाहिजे? तर म्हणाले, हे परमधर्मज्ञ जे व्यासपुत्र शुकदेव आहेत त्यांना आंतरिक आणि बाह्य सगळ्या भोगांच्या बाबतीमध्ये जी विरक्ती प्राप्त झाली ती जी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे ती कशामुळे प्राप्त झाली? महात्म्यांच्या सेवेच्यामुळे प्राप्त झाली का? म्हणाले, कोणतं विज्ञान किंवा तत्त्वज्ञान त्यांना प्राप्त झालं म्हणून त्यांना ते प्राप्त झालं? कारण असं म्हणायला जागा नाही, कारण आपल्याकडे काय म्हणलं, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, की जर आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे तर कुणाला तरी शरण जा म्हणजे ज्ञान मिळेल, हे कुणाला शरण गेले म्हणाले. बरं, दुसरं म्हटलं तर म्हणाले, कुणा महात्म्यांचा सेवासंग सत्संग करून त्यांच्या सहवासात राहून, अहो बालवयातच तिथे त्यांच्या ठिकाणी परिपूर्णता आलेली आहे शुकाचार्यांच्या ठिकाणी, मग ही कशी काय आली? व्यासनंदन शुकदेवांच्या बाबतीमध्ये हे कसं घडलं? आणि त्यामुळे मला तुम्ही हे सगळे विषय समजावून द्या. त्यावेळी सनंदन म्हणाले की शुकदेवांच्या उत्पत्तीचा वृत्तांत आहे तो मी तुला सांगीन, पण म्हणाले, त्याच्या आधी मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो की मनुष्य हा शब्द जो वापरला आहे मुळामध्ये नारद पुराणात, अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे, तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे. शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदांनी विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगल

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची, शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। शिवनेरीच्या पायथ्याशी एका विरळ वस्तीत सखू नावाची एक गरीब स्त्री राहत होती। तिने दिवसभर काबाड कष्ट केल्यावर पोटापुरतं अन्न मिळायचं, तरीही ती खूप समाधानी होती। देवाची पूजा करायची आणि कोणालाही नाराज करायचं नाही, ह्या दोन गोष्टी तिने प्राणपणाने जपल्या होत्या। दिवस समाधानाने चालले होते। एक दिवस तिच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर पांढरा ठिपका उठला आहे। तिला काळजी वाटू लागली। बघता बघता तो पांढरा डाग वाढू लागला। गावात कुणीही वैद्य नव्हता। कुणी सांगायचं झाडाचा पाला लाव, ती लावायची, परंतु कोड वाढतच गेलं। हिंडण्या फिरण्याची तिला लाज वाटायला लागली। काय करावं हे तिला सुचेना। एक दिवस तिच्या दरवाजात भर माध्यांनी चरणदास या नावाचा साधू आला। त्याने सखूकडे कोरान्न मागितलं। सखू जेव्हा अन्न वाढायला आली तेव्हा त्या साधूच्या लक्षात आलं की सखूला कोड आलेला आहे। तो सखूला म्हणाला, तू अक्कलकोटला स्वामी समर्थ या नावाचे अवतारी पुरुष आहेत, त्यांच्या दर्शनाला जा, ते तुझं कोड बरं करतील। सखू अक्कलकोटला गेली। स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते। स्वामींच्या चरणांवर सखूने डोकं ठेवलं। स्वामींची साश्रू नयनांनी पूजा केली। स्वामी तिला म्हणाले,
1: सखू, तुला चरणदास साधूने माझ्याकडे पाठवलं का?
0: सखूला आश्चर्य वाटलं की स्वामींनी हे कसं काय ओळखलं। स्वामी सखूला म्हणाले,
1: हा पांढरा दगड घे, रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करताना ह्या पांढऱ्या दगडाने अंग घास, तुझे कोड 8 दिवसात बरे होतील।
0: सखूला खूप आनंद झाला। तिने अक्कलकोटातच मुक्काम केला। रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने आंघोळ केली। स्वामींच्या दर्शनाला ती नित्य येऊ लागली। 8व्या दिवशी चमत्कार घडला। सखूच्या अंगावरचं कोड पूर्णपणे गेलेलं होतं। सखूचं पुन्हा देखण्या स्त्रीत रूपांतर झालं होतं। सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली। येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या। रोज त्या पादुकांची ती पूजा करू लागली। एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा आला। तेव्हा सखूच्या लक्षात आलं की चरणदास महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच आहेत। सखूच्या आनंदाला पारावार राहिला नाही। स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती। तिने स्वामींना तिथेच दंडवत घातला। स्वामी आले तसे पुन्हा क्षणार्धात अदृश्य झाले। परंतु स्वामींनी सखूला दर्शन देऊन दिलासा दिला होता की ते तिच्या पाठीशी आहेत।
2: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश।
3: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
0: माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ संतसंगतीतच समाधान अलगदपणे उमलून येतं। माणसाला खरा खुरा आनंद केवळ संतसहवासातच मिळतो। भगवंताच्या सतत अनुसंधानात राहिलं की मनातलं भगवंत प्रेम पौर्णिमेसारखं अंतःकरणात पसरतं। त्याचा आनंद मोठा असतो। एक लक्षात घ्या, जो नामस्मरणात असतो तोच भाग्यवंत ठरतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक